सुमधुरभाषिणी सुमधुरभाषिणी

श्रोतो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शनिवार 12 सौर दिनांक 3 श्रावण शके 1948 अर्थात 25 जुलै 2026. श्रोतो, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

ठीक 6 वाजता श्रोता सहक्षित करत आहोत हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 6:05 आम्ही सहक्षित करू आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर श्रोता सुरुवात ऐकूया ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:05 होत आहे. ऐकूया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित कार्यक्रम. आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आषाढी एकादशी. एकादशी ही वैष्णव वारकऱ्यांची महापर्वणीच आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला नेमधर्म मानलं जातं. आषाढ शुद्ध एकादशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत पवित्र दिवस. भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि नामस्मरणाचं एक महान पर्व म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत. ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल या जयघोषानं अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे. जातीपाती, श्रीमंती, गरिबी, भाषा आणि प्रांत यांच्या सगळ्या सीमा ओलांडत भक्तीच्या एकाच धाग्यात सर्वजण गुंफले आहेत.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
1: आज पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार, खासदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके, सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापूजेचा हा आहे अंश. विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
5: ओम महालक्ष्मी
1: यावर्षी मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगाव

0: गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: बला पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा.

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला. आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो. दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही. तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही. हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
4: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट

0: 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडच्या डागडोजी झालेली आहेत. पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचे पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, दोन पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसतात.
1: संत चोखोवार आहे वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमातीर जय जयकारे. संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं. यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी.
2: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे. त्याचबरोबर गामा पथक आहे, माऊली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो. त्या पासेसवरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पासवरती एक युनिक QR कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल. पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केलं जाईल ते QR कोड, आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडलं जाईल. पालख्याच्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या. या वारीची तयारी 2 महिन्या अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
3: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला मातेसमान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक

0: वाळवंटात प्रवेश करताना राहील.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
4: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वाढीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्याने घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे, आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकरमार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षीचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25 ते 28 लाख इतकी असते. आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे. आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय, आणि पत्राशेट दर्शनरांगेमध्ये देणे जाणारे फिरते शौचालय, आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. व यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटा गाड्या, 7 ते 8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं, चक्कर मारणं एवढंच काय सोपं होत नाही. त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10 ते 11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंतचा कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
3: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
5: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस. आजचा दिवस कसा आहे? पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी. सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो. काय करावी साधने, फळ अवघेची येणे, त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सह कुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ, माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी, तमाम जनतेसाठी, देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आपली सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल भासू देणार नाही आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील. तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
1: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास ICU ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
1: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
3: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
6: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कै एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया का पाहिजे अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या पुंडलिक रायला वर दिलाय धन्य पुंडलिका बहुबरे वारकऱ्यांसाठी आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पायी पाहू नको त्यांचे मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही काही लागत नाही तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान भगवंताला फक्त बुक्का आणि तुळस आवडते आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
1: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त संयम सेवा सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त सामूहिक भोजन परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
7: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञान ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत जे खायला मिळेल ते खातो जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता न लाजता न घाबरता न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
1: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
8: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले नामयाची भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातले नामदेवी सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इजबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावंय. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळेस जो असणारा आग्रह बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17 वी पर्यंत चालू आहे पुढेही चालणार आहे.
1: ही वारी केवळ यात्रा नाही ती आहे संयमाची शिस्तीची सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत सुखदुःख वाटून घेत नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर

0: प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी हीच संतांची शिकवण. हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
0: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या वालवडकर, ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुतकर, संकलन अभिराम सराफ, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
4: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत सकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहेत कमलाकर भागवत यांचा.

0: Saudara-saudara Sumen, kalian perinci Injil Suratil Sant Tukaram Maharaja Avanga Panaiklat Sangeet Niyota Kamlakar Bhagwat Yanchya Akashvani Bid Kendra Sakaalche Thik 6:40 Zale Ahet Aikuyat Krushivani Ya Dainandin Suchana Patracha Karyakramat Hybrid Napier Gavat Ya Vishayi Dinesh Prasad Makriya Yanchi Sankalit Mahiti.
1: राम राम शेतकरी बंधूंनो हायब्रिड नेपियर गवत किंवा हत्ती गवत हे एक बारमाही गवत आहे जे आशिया आफ्रिका दक्षिण युरोप आणि अमेरिका या उष्ण व उपउष्ण कटिबंधीय भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. हे गवत विविध हवामान आणि जमिनीच्या प्रकारांमध्ये चांगले वाढते. याला जोरदार वाढ, जास्त हिरवळीचे उत्पादन आणि खोलमुळे असतात ज्यामुळे ते प्रतिकूल हवामानातही तग धरत. हायब्रिड नेपियर गवत एकाच शेतात 3 ते 4 वर्षे उत्पादनक्षम चारा पीक म्हणून टिकवून ठेवता येते. याच्या तुलनेत इतर चारा पिके हंगामी असतात, त्यामुळे हंगामाबाहेरील काळात चाऱ्याचा तुटवडा जाणवतो. तसेच हंगामी पिकांसाठी वारंवार नांगरणी करावी लागते ज्यामुळे लागवडीचा खर्च वाढतो. हलक्या सुपीक गाळयुक्त किंवा वाळूसदृश जमिनीत हे चांगले वाढते. जमिनीचा सामू 6 ते 8 दरम्यान असल्यास योग्य वाढ होते. हे गवत सांडपाण्याच्या भागात किंवा डेअरी फार्म जवळील जमिनीतही उगम पाहू शकते. पाणथळ जागा, जास्त आम्लता असलेली आणि जास्त क्षार असलेली जमीन टाळावी. वाढीसाठी योग्य तापमान सुमारे 31° सेल्सिअस असावं. हे गवत थंडी अर्थात गारवा, धुके इत्यादी सहन करू शकत नाही. हे गवत लागवडीसाठी मुख्यतः खोडाच्या कापांद्वारे किंवा मुळे व गड्ड्यांद्वारे लावले जाते. याप्रमाणे लावल्यास हे सर्वात चांगले परिणाम देते. एका हेक्टर लागवडीसाठी सुमारे 30,000 रूटेड स्लिप्स लागतात. ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर, रोपांमधील अंतर 60 ते 90 सेंटीमीटर, लावणीची खोली 20 ते 25 सेंटीमीटर, खोडाचे तुकडे वापरत असल्यास 45 ते 60 सेंटीमीटर लांबीचे खोडाचे तुकडे वापरावे. प्रत्येक तुकड्यात 2-3 गाठा असाव्यात, ज्याला आपण नोड्स असे म्हणतो. लावणी 45° अंशात थोडी तिरकी करावी. खोडाचा 5 ते 7.5 सेंटीमीटर भाग जमिनीखाली असावा. ओळीतील अंतर 60 ते 90 सेंटीमीटर आणि रोपांमधील अंतर 60 सेंटीमीटर ठेवावं. लागवडीचा कालावधी सामान्यतः हे गवत खरीप हंगामात लावले जाते किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतरही लागवड करण्यात येते. मध्य, दक्षिण आणि पूर्व भारतात वर्षभर लागवड शक्य आहे. फक्त खूप उष्णता असलेले मे जून महिने किंवा डिसेंबर जानेवारी हे खूप थंडीचे दिवस, या काळात लागवड टाळावी. लागवडीची पद्धत सामान्यतः एक खोल नांगरणी करून त्यानंतर 2 वेळा कुळवणी फरशीनं सपाटीकरण करण्याची शिफारस करण्यात येते. शेतीमध्ये सऱ्याव व रंबे तयार करावेत आणि त्यामध्ये 3 गाठी असलेले खोडाचे तुकडे एकमेकांच्या टोकाशी जोडून लावावेत. हे 3 गाठी असलेले तुकडे निरोगी व विकसित झालेल्या पिकातून घ्यावे. सपाट लागवडीपेक्षा उथळ चरांमध्ये लागवड अधिक फायदेशीर ठरते. खोडे मध्यम प्रमाणात तयार झालेल्या गवतापासून घ्यावेत आणि खोडाचा खालचा भाग वापरावा, कारण अशा खोडांमधून चांगले फुटवे येतात. जुने खोड फुटव्यांसाठी कमी उपयुक्त ठरतात. पुसा नेपियर 1 NB21, BN2, CO2, CO3, गजराज, RBN9, RGFRI 3, 6, 7 व 10 हे हायब्रिड नेपियर गवताचे प्रमुख प्रसिद्ध प्रकार आहेत. हे गवत खूप उत्पादन देणारे असल्याने त्याला अधिक अन्नद्रव्यांची गरज असते. हे गवत रासायनिक खतांना लवकर प्रतिसाद देते आणि या खतामुळे जमिनीची गुणवत्ता आणि चांगल्या जीवाणूंची क्रिया सुधारते. लागवडीपूर्वी 15 ते 20 दिवस आधी चांगले कुजलेले शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टर किंवा 2 किलो प्रति रोप देणे गरजेचे आहे. रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन 150, स्फुरद 50, पालाश 50 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.

श्रोता, आता आपण कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात हायब्रीड नेपियर गवत याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. यावरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोता, सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इनविट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इनविट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हस्बंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
2: IVFची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इनफर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एन्डोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत.
1: खरं
2: आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात, तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं,
1: जी अशी ही अतिशय महत्वाची अशी कारणं यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात.

0: नमस्कार.
1: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम परिसर.
0: परिसर.

0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार.

हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: दादाचा असो व ताईचं लग्न खरी मजा नात्यातल्या प्रेमाची, नटून मुरडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची। मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये। पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठी बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।

0: ಮೈಸೂರ್ ಮಸಾಲಾ, ಸ್ಪೆಷಲ್ ಕಾಳಾ ಮಸಾಲಾ, ಚಿಕನ್ ಬಿರಿಯಾನಿ ಮಸಾಲಾ, ಸಾಂಬಾರ್ ಮಸಾಲಾ, ಪನ್ನೀರ್ ಮಸಾಲಾ, ಚಿಕನ್ ಮಟನ್ ಮಸಾಲಾ.
1: ಮಗ ಆಜಚ ವಾಪರಾ ಸ್ವಾದಿಷ್ಟ ಆಣಿ ಕೆಮಿಕಲ್ ವಿರಹಿತ ಪ್ರಥಮೇಶ್ ಮಸಾಲೆ.
2: काका तुमच्या गुंड्याचं ऑपरेशन झालं का
3: हो?
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडी
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

श्रोते ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 8:40 आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीचं महत्व याविषयी हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर नाना महाराज कदम यांचं निरूपण आपण ऐकू शकाल. ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10 वाजता श्रोतांच्या मनपसंत हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम हॅलो गीतमाला. निवेदन असेल गोपाल ठाकूर यांचं, तर सादरगती असतील योगीराज बच्चे. 10:30 अक्षरलिनी या मराठी साहित्यविषयक कार्यक्रमात उषा ढेरे करपे यांनी सादर केलेलं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अनिता देव यांचं, तर सादरगती असतील योगीराज बच्चे. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 स्वरांजली हा मिश्र संघाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी ठीक 12 वाजता महिला भग्न मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोतो हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षीकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. तसंच आमची नेहमी बातमीपत्र नेहमीच्या वेळेत आकाशवाणी मुंबई केंद्र, आकाशवाणी दिल्ली केंद्र आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षित करू. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजले ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

दर्शक नमस्कार, आजच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. अनुकंपाधारकांना लवकर नोकरी देण्यासाठी प्रक्रिया गतिमान करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश. बीडमध्ये 28 जुलै रोजी नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा, खुंटेफळ आणि कुंभेफळ पुनर्वसन प्रक्रियेला वेग आणि आषाढी एकादशीनिमित्त बीड जिल्हा विठ्ठलमय. आता घडामोडी विस्तारानं. श्रोत्या, बीड जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांना लवकरात लवकर नोकरी मिळावी यासाठी नियुक्ती प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. रिक्त पदांची माहिती अद्याप सादर न करणाऱ्या तसेच बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले. रिक्त पदांचा अहवाल पुढील 10 दिवसांमध्ये सादर करण्याचा सूचना माननीय जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून सध्या जिल्ह्यामध्ये 57 अनुकंपाधारक उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. नियुक्ती प्रक्रिया नियमानुसार आणि कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करण्यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी भर दिला आहे. श्रोते, माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये मेगा ड्राईव्ह अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 28 जुलै रोजी श्री बंकटस्वामी महाविद्यालय बीड येथे नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा होणार आहेत. लोकगीत गायन, नृत्य, पथनाट्य, चित्रकला, वादविवाद, 60 सेकंद लघुपट, घोषवाक्य, स्लॅम पोएट्री अशा स्पर्धांमध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक युवती सहभागी होऊ शकतात. जिल्हास्तरीय विजेत्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बीडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून 15 ऑगस्टपर्यंत माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचं आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. श्रोते, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या खुंटेफळ आणि कुंभेफळ गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. स्वच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येणाऱ्या कुटुंबांची माहिती विशेष ग्रामसभाद्वारे संकलित करण्यात येणार असून भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा 2013 अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांना वाजवी भरपाई नगररचना विभागाच्या मान्यताप्राप्त आराखड्यानुसार भूखंड आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान आमदार सुरेश धस यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या हितांचं संरक्षण करत नियोजनबद्ध पुनर्वसनावर भर दिला. प्रशासनानं मे 2028 पर्यंत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. श्रोते, आषाढी एकादशीनिमित्त समाजामध्ये व्यसनमुक्ती, स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे उपक्रमही विविध संस्था आणि विविध मंडळांकडून राबविले जाणार आहेत. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम यंदाच्या आषाढी एकादशीत बीड जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोते, आज 25 जुलै 1997 KR नारायणन यांनी भारताचे 10वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला. 25 जुलै 2007 रोजी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या 14व्या आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 25 जुलै 2026 या दिवशी आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, चातुर्मास प्रारंभ आणि गौरी व्रत प्रारंभ हे प्रमुख सण विशेष. ऐकूयात प्रेरणादायी संदेश. विठ्ठलाच्या भक्तीतून माणुसकीची वाट चालूया, सेवा, सदाचार आणि समतेचा वारसा जपूया. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. या संदेशासह नमस्कार बीड या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य नितीन क्षीरसागर आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्याचा पण नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात? नमस्कार. बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव निंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99223634 आणि 97670927.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:05 झाले आहे.
2: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. नीट प्रकरणी सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं विशेष न्यायालय निश्चित. पेपरफुटी प्रकरणी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएतल्या 47 अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा. धाराशिवचे माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. आता सविस्तर बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना केली. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यांसह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी जलदगती न्यायालयांच्या स्थापनेलाही सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं 2 विशेष न्यायालयं निश्चित केली आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये काल 2 तास चर्चा झाली. आज चर्चेची पुढची फेरी होणार आहे. कालच्या चर्चेत सीजेपीच्या प्रतिनिधींनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी दिली. ते म्हणाले,
1: बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई. उनकी मुख्यतः 3 मानसिक और 5 उधार की दृष्टि से परीक्षा भाव हुई. हमने उनको कहा कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा वो आपको बताएंगे.
0: पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी पत्रकारांशी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं सांगितलं. यापैकी 2 मागण्यांवर सरकार अनुकूल असल्याची माहितीही दास यांनी दिली. पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषींवर अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अशा प्रकरणात 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद

0: आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक आणि कायदेशीर तरतुदी असलेलं हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएमध्ये कार्यरत 47 अधिकारी कर्मचाऱ्यांना काल पदमुक्त करण्यात आलं. हे सर्वजण कंत्राटी पद्धतीनं कार्यरत होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांचा गदारोळ कालही कायम होता, त्यामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग 5व्या दिवशी बाधित झालं. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आषाढी एकादशीचा सोहळा आज साजरा होत आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती माने यांनी मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळवला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार तसंच विविध दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यात पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा ही मागणी पांडुरंगाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा. पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितलाय की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा.
0: यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांची दर्शन रांग 25 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये 100% नागरिकांचं समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा काल पंढरपूर इथं समारोप झाला. मुख्यमंत्र्यांनी काल पंढरपूर इथं कृषी प्रदर्शन आणि मेळाव्यातही मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं. एआय आधारित हे ऍप म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल महापूजा करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीनं अनेक दिंड्या मंदिर परिसरात दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आणि साहित्यिक संवाद कार्यक्रमात बोलत होते. या केंद्राबाबत माहिती देताना सामंत म्हणाले,
2: मुलांना वाचण्यासाठी आवश्यक ते ग्रंथालय चांगल्या पद्धतीनं निर्माण केलं पाहिजे, पुस्तकं चांगली आणली पाहिजे, लेखनाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, कवितांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. हे माध्यम जे आहे हे जिल्हा मराठी विकास केंद्राकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीचा समन्वय ठेवणारा आमचा मराठी भाषेचा अधिकारी असेल आणि म्हणून त्याच्यावर ही अतिशय महत्वाची जबाबदारी भविष्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही देणार आहोत.
0: ऑरिक सिटी सभागृहात उद्योग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सामंत यांनी

जाणून घेतल्या. विविध उद्योजकांची बैठक घेऊन सामंत यांनी काल संवाद साधून प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. प्रशासनानं लोकाभिमुख गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानासह महसूल विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. आयटी

आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते। आयटीआय संस्थांच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याची सूचनाही जी श्रीकांत यांनी दिली। परभणी जिंतूर इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान पार पडलं। पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। धाराशिव जिल्ह्यात सध्या 10% पाणीसाठा शिल्लक असून 75% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत। जिल्ह्यात सर्वाधिक 276 मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात तर सर्वात कमी 107 मिलीमीटर पाऊस लोहारा तालुक्यात नोंदल्याचं वृत्त आहे। जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काल सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचा 10 किलो 780 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली। ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताच्या झंडूकुमार यानं पॅरा पॉवर लिफ्टिंग प्रकारात 190 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलं आहे। हवामान, येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। नाशिक जिल्ह्यात पावसानं आता उसंत घेतली आहे, मात्र जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे। नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सुमारे 82,600 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे, त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 66,153 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांची महापूजा। धाराशिवचं मानव दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायपिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मा, पूर्ण गुडघा बदलावा लागला.
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
5: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय, तागडगाव, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
0: FM सेवेचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, यानंतर ऐकूया ठीक 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो,
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर, स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा,
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच

0: गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा, विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला, ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळा आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले, आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं, आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
1: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
0: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं, तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की, कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात, पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे, पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे,
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं.

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:29 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार

0: कर्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. शतक सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील कवी अनिल यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे यशवंत देव यांचं.

0: श्रोता आपण आशा भोसले यांच्या स्वरातील कविवर्य सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोता भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: दादाचं असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून मुरडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत। लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा। मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
4: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01। तेव्हा अवश्य फोन करा, कार्यक्रम हॅलो गीतमाला।

श्रुतो भावधारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या सुरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोत्यात आपण अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माते श्रीनिवास खळे यांचं. श्रोत्यात या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आणि त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: Morning News. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सीजेपीच्या मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. सीजेपीनं 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद, शास्त्रशुद्ध आणि सर्व

व समावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक समावेशता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात
आषाढी एकादशीचा उत्साह

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झेंडू कुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीचं महत्व याविषयी हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर नाना महाराज कदम यांचं निरूपण.
1: रामकृष्ण हरी. आज आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी नाना महाराज कदम, बंकटस्वामी संस्थान, नेकनूर. आज या आषाढीच्या शुभपर्व काळावरती माझं श्रद्धास्थान वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य सद्गुरु बंकटस्वामी महाराज, सद्गुरु सुदामदेव महाराज, सद्गुरु रामहरी महाराज, सद्गुरु लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा यांच्या आशीर्वादाने आज आषाढीच्या या महावारीच्या निमित्ताने श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुप्रसिद्ध असा अभंग आणि या अभंगावरती सद्गुरूच्या कृपेने अल्पस चिंतन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करे तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहरनिशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, पंढरपूरची वारी ही परंपरेने माझ्याकडे कशा पद्धतीने आली आणि मी का करत आहे आणि का करणार याचं चिंतन, याचं उत्तर आजच्या अभंगामध्ये देतात. आणि पंढरपूरच्या वारीशिवाय मी दुसरं कुठलंच तीर्थव्रत करणार नाही असं मी निर्धाराने सांगतो असं जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात बोलतात. सज्जनांनो, आपला भारत देश अत्यंत पवित्र आहे, कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे, हे परम पुण्यास्पद आहे. म्हणून बघा, इतर देशांना माता कोणी म्हणत नाही. अमेरिका माता, जपान माता, ऑस्ट्रेलिया माता, पाकिस्तान माता असं कोणी म्हणतं का? अजिबात नाही. पण भारत माता म्हटलेला आहे. आणि म्हणून सारे जहां शाच्छा हिंदू सता हमारा असं आपण लहानपणापासून शाळेत म्हणत आलो. सुजलाम सुपलाम असणारा हा आपला भारत देश, आणि या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपलं पुण्य उदयाला आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण याच भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 धाम आहेत, अनेक तीर्थ आहेत, अनेक संत आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक सुंदर पर्यटन स्थळ याच भारत देशामध्ये आपल्याला कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत पाहायला मिळतात. आणि म्हणून हा अत्यंत सुजलाम सुपलाम असणारा, अनेक जाती धर्मांना एकत्रित घेऊन अंगा खांद्यावरती खेळून अनेक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा चालणारा माझा भारत देश आहे. आणि म्हणून माझं, मी खरं म्हणजे स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की या देशामध्ये आपण जन्माला आलो. आणि त्याच्यातली त्यात पुन्हा महाराष्ट्रात जर आपला जन्म असेल तर ती फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या भाग्याने महाराष्ट्रात पंढरपूर हे तीर्थ आपल्याला पाहायला मिळतं. अनेक तीर्थ आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक संत आहेत, पण अनेक तीर्थांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये, अनेक संतांमध्ये महाराष्ट्रातले संत आणि महाराष्ट्रातले ग्रंथ हे जगाला मार्गदर्शन करण्या इतके ताकदीचे आहेत. ज्ञानेश्वरीचं उदाहरण घ्या, ज्ञानेश्वरी जगाला मार्गदर्शन करू शकते. ज्ञानेश्वरीत काय नाही, तुम्ही संशोधक वृत्तीने जर ज्ञानेश्वरीचं पारायण करत असाल, चिकित्सक बुद्धीने, अभ्यासक

भक्तीने जर आपण ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं, पारायण केलं, आता तुम्ही म्हणाल पारायण का करायचं ज्ञानेश्वरीचं, बरं पारायण कुठपर्यंत करायचं? आम्ही ऐका, माझ्या प्रिय श्रोत्यांना विनंती करतो की जोपर्यंत मनुष्य नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करावं असं आमचे सद्गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे. नारायणाकडे आपली धाव असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पारायण केले पाहिजे. म्हणून 108 पारायण सद्गुरु बंकट स्वामी महाराजांनी भंडाऱ्या डोंगर, गोराड्या डोंगर आदी करून साधू संतांच्या सहवासात माऊलीच्या समाधीजवळ अजान वृक्षाखाली 108 पारायण हे फक्त दूध प्राशन करून स्वामींनी केले होते. आणि म्हणून पारायण करा, जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचं चिंतन करा, आपल्याला सगळ्या गोष्टी आणखी सुलभ तऱ्हेने माहीत होतील. आता बघा, आपल्या संतांनी वर्ण व्यवस्थेचा विचार केलेला नाही, आपल्या संतांनी जाती व्यवस्थेचा विचार केला नाही, आणि जगामध्ये एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की इथे मात्र सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून इथे यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयत्व ऐसा वेदशास्त्री, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा महामंत्र जगाला देत माझ्या श्री संत रामदेव महाराजांनी पहिलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात केलं. आणि त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय चाल म्हणायला आहेत, काय तो आनंद असेल, काय कीर्तनात असेल. आमच्या वैकुंठवासी भीमसिंग महाराज या अभंगावरती खूप गोड चाल गायचे, अत्यंत समृद्ध आणि प्रसिद्ध. ज्यांनी खरं म्हणजे भीमसिंग बाबांना ऐकलं असेल, आता बंकटस्वामींना ऐकण्याचं किंवा त्या समकालीन संतांना, भगवान बाबा असतील, वामनभाऊ असतील, या संतांना ऐकण्याचं सद्भाग्य आम्हाला लागलं नाही, पण भीमसिंग बाबांना ऐकण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. अत्यंत सुमधुर आणि गोड एक त्यांचं कीर्तन म्हणजे लुब्धली नादी लागली समाधी, त्याचबरोबर आमचे रामहरी बाबा अत्यंत सुंदर चाली गायचे, मन तृप्त व्हायचं त्यांचं चाली ऐकताना, कीर्तन ऐकताना. आमचे सुदाम बाबा आज त्याच परंपरेने गुरुवारी लक्ष्मी बाबा पुढे घेऊन अत्यंत समृद्धीने ही परंपरा आमची चालवत आहेत. आणि मग बघा, म्हणजे ज्ञानदेवाने अभंग बोलावा आणि मग अभंग बोलत अरंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विटू नाचू लागला, किती नाचायला लागला देव, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई ऐसे बोले कबीर. कबीरदासजी म्हणतात, देवा अहो सावध व्हा, इथे जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, येसुबाई आहेत, साधू या संतांनी देवाच्या धरले मनगटी, काय झाले म्हणून या दचकले जगजेती, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, अशी ही कीर्तनाची परंपरा आमच्या संतांनी केली. आणि म्हणून पांडुरंगाच्या जवळ बघा, तुम्ही अनेक तीर्थाला गेलात तर तिथले वेगवेगळे भाव असतील, पण पंढरपूरचा भाव मात्र वेगळा आहे. आणि म्हणून महाराज म्हणले की आम्ही नवजू तया वाटा, नाचू पंढरी चोहटा. महाराजांनी काय पाहिलं नाही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक तीर्थयात्रा केल्या, पाहिली पुराणे, दांडुळीली दर्शने, आईसा न देखी मी कोणी दुजातेही त्रिभुवनी. मी अनेक तीर्थ पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण आयशी चंद्रभागा, आयशी भीमा तीर, आयसा विठेवर देवकोटे. जगात मी काही कमी तीर्थयात्रा केले का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी उदंड पाहिले, म्हणजे उदंड अनेक तीर्थयात्रा केल्या, याचा अर्थ आहे जगद्गुरु तुकोबारांनी चारधाम यात्रा केली असावी. सगळ्या तीर्थला गेलो पण मला पंढरपूर सारखं महत्वच कुठं वाटलं नाही. आणि म्हणून खरं म्हणजे मीही विचार करत होतो की पंढरीचीच वारी का बरं करावी, का करत असतील माझ्या परिवारात पंढरीची वारी. मग माझ्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळे प्रतिबंध पाहायला मिळतात, पण पंढरपूरला आल्यानंतर मात्र खटनट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पेटे भावे, चोखा मेळा. इथं माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेत असताना दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, एवढं सोपं सांगितलेलं आहे. आता बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी अनेक ठिकाणी गेलो आणि मग मला कळालं की पंढरपूर सारखा देव कुठंच नाही. आणि म्हणून महाराज म्हणून गेले की म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, अरे तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा, आईसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी, त्रिभुवनात तुझ्यासारखा देव मी कुठं पाहिलेला नाही. आणि म्हणून अरे देवा मीच तुझं दर्शन घेतोय असं काय समजतोस, माझ्या वडिलाची निराशिगा देवा तुझे चरण सेवा. पांडुरंगा, माझ्या वाडवडिलांनी माझ्या घरामध्ये विश्वंभर बाबांपासून तुझ्या दर्शनाची परंपरा आहे, तुझी वारीची परंपरा आहे. आणि म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. जगद्गुरु तुकोबाराय निर्धाराने सांगतात, माझ्या घरी जर पंढरीची वारी असेल

दुसरे कोणतेच तीर्थ मी करणार नाही, कारण ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे, जगात वाट पाहोबा बेटीची आवडी, कृपाळू तातडी पांडुरंग, पांडुरंग परमात्मा असा आहे तो भक्तांची वाट पाहतो। आता बघा तुम्हाला आणखी सोपं सांगतो, पंढरीचीच वारी का बरं करायची, मग इतर तीर्थयात्रेला आम्ही जायचं नाही का? ठीक आहे, मनुष्यांनी तीर्थयात्रा जरूर केली पाहिजे, जगद्गुरु तुकोबारा तीर्थयात्रेला विरोध करत नाहीत। ऐका, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, जर ए सकळे सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको। जगद्गुरु तुकोबारा तीर्थयात्रा करा म्हणतात, मग तीर्थयात्रा करू नका म्हणत नाहीत, कारण तीर्थयात्रा नामदेव महाराजांनी केली होती, ज्ञानेश्वर महाराज सोबत होते, तो कथाभाग आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण सगळे वारकरी आहोत। आणि आज खूप मोठी गर्दी या पंढरपुरात पाहायला मिळते, असंख्य लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत, वारीच्या निमित्ताने आपण दर्शनासाठी आलेलो आहोत। मग का बरं आषाढी एकादशीलाच यायचं, आपण का महिन्याला पंढरपूरला दर्शनाला यायचं, का यायचं? त्याचं कारण असं आहे की स्वतः देव काय म्हणतो की तुम्ही मला भेटायला या, कारण तुम्ही जाता तुमच्या गावात हुरहुर वाटे माझ्या जीवा, मला करमत नाही, तुम्ही जर तुमच्या गावी गेलात ना मला करमत नाही, म्हणून तुम्ही काय करा, मला भेटायला पंढरपूरला या। लोक म्हणले, देवा तुला भेटायला आलो असतो पण आम्हाला वेळ नाही। अरे बाबा, महिन्यातून एकदा या। लोक म्हणले, देवा महिन्यातून एकदा सुद्धा आम्हाला वेळ नाही। बर, मग पांडुरंगाने सांगितलं, किमान तुम्ही काय करा, चार वाऱ्या करा। म्हणले, कोणती? म्हणले, चैत्र आहे, माघवारी आहे, कार्तिक आणि आषाढी, या चार वारी तरी करा। लोक म्हणले, आम्हाला एवढ्या वेळ जमणार नाही। मग स्वतः देवाने सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत असे गुज पांडुरंग, आम्हाला तुम्ही काय करा, आषाढीला आणि कार्तिकेला भेटायला। लोक म्हणले, मरायला सवड नाही। बरं, आपण महाराजांना विचारूया, का बरं पंढरपूरच्याच वारीचा तुम्ही आग्रह करता, तुम्ही दुसरी का आग्रह करत नाही? बरं, एवढं काय महत्व काय दडलंय पंढरपूरच्या वारीत? ऐका, पंढरपूरच्या वारीचं महत्व काय आहे, पंढरपूरचीच वारी का करायची, लोकांचं कसं आहे सांगू का तुम्हाला? अवघड कोणी नकरी सांगता आणि सुलभ बहुता गोड वाटे। एखाद्याला क्लिष्ट साधना जर सांगितली ती करणं सोपं नाही, ती अवघड आहे, पण एखादं सोपं सांगितलं ना मग मात्र सर्वजण सहभागी व्हायला तयार असतात। म्हणून आमच्या संतांनी काय केलं, सोपे वर मामा सांगितले संती। आमच्या संतांनी सोप्यातला सोपा मार्ग सांगितला, म्हणजे हातात टाळ घ्या, दिंडीत नाचा, पताका घ्या, काही करू नका, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि उद्धरती। श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ वाचा, महाराज म्हणतात की हरी बोला देता हरी बोला घेता, किंवा पुढच्या पदाला अंडरलाईन करा, सर्व कार्य करिता हरी बोला। म्हणजे कोणतंही काम करायचं असेल, मग कांडता भांडता उठता बसता सगळे काम करता, सर्व कार्य करिता हरी बोला। तुम्ही फक्त देवाचं नाम चिंतन करा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल, भवश्रम सुख होईल दुःखाचे। बर, मग महाराज पंढरपूरला आम्ही जाऊन केलं काय पाहिजे आम्हाला पुण्य मिळवण्यासाठी? म्हणले, तुम्ही काय करा, पंढरपूरला गेलात ना तर पांडुरंगाला आलिंगन द्या, तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल। बापरे, म्हणले किती महाराज तुम्ही अवघड सांगता, अहो एवढी गर्दी, एवढा लाखो समाज, आणि मग पंढरपूरला आम्ही जायचं, त्या चौथऱ्यावर चढायचं आणि पांडुरंगाला आलिंगन द्यायचं, मग आम्हाला समाधान आणि सुख मिळेल। म्हणले, अहो ते पण आलिंगन तर येऊ दिलं पाहिजे ना, तिथं दोन जय विजय उभे असतात, तिथं हाताही लावू देत नाही देवाला, चला पुढं चला पुढं चला पुढं, असं कमराला धरू धरू ओढू ओढू ढकलू ढकलू पुढं ढकलतात, मग आम्ही कसं काय करायचं? बर, म्हणले मग तुम्ही काय करा, एक काम करा, तुम्हाला नाही ना आलिंगन देता आलं देवाचं, तर मग तुम्ही काय करा, देवाच्या पायाचं दर्शन घ्या, कारण जगात पायाचं दर्शन देणारा एकमेव देव आहे तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे। आणि इतर ठिकाणी तुम्हाला मागे पुढे पाय दिसतील, कृष्ण अवतारामध्ये तीन ठिकाणी वाकडा आहे, राम अवतारामध्ये एक पाय पुढे एक पाय मागे, पण पांडुरंगाच्या बाबतीत मात्र समचरण दृष्टी विटेवरी साजरी, इथे समध्यान आहे आणि समचरण आहे। आणि म्हणून माझी बहिणाबाई चौधरी असं म्हणते की श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीनं मडविला, पण माझा ग पांडुरंग पाना फुला तर राजी झाला। म्हणजे एवढा भोळ्या भाविक भक्तांची वाट पाहणारा देव आहे, इथं काही लागत नाही, फक्त देव म्हणतो तुम्ही माझ्याकडे या बाबा, या आणि मला भेटा, तरी सुद्धा मला आनंद आहे, आलिंगन द्या। बरं, नाही आलिंगन देत आलं तर तुम्ही काय करा, माझे चरण पहा, तुम्ही देवाचं चरणाला हात लावा, देखील तुमचे चरण निवांत राहिले मन, चरणाला जरी हात लागला तरी खूप समाधान आहे दर्शनाचं। अहो, म्हणले महाराज,

शनाचं नसतं, चरणाला हात सुद्धा लागत नाही तरच पुढे ढकलीत, मग काय करायचं आम्ही? महाराज म्हणले थांबा, काही टेन्शन घेऊ नका, पाहता श्रीमुख सुखावले सुख, तुम्ही देवाला लांबून पहा. अहो म्हणले लांबून पहा, आज आषाढी गर्दी महाराज, तुम्ही इथं पंढरपूरला या, किती धक्का बुक्की असती, मंदिराकडं जायला श्वास घ्यायला जागा नाही, हवा सुद्धा जात नाही एवढी गर्दी, दर्शनाचं कसं काय करता येईल. मग म्हणले ठीक आहे, तुम्ही काय करा, तुम्हाला गर्दीची भीती ना तर तुम्ही जाऊ नका, मग एक काम करा, तुम्ही प्रदक्षिणा करा. म्हणले प्रदक्षिणा केली तरी सुद्धा तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळते, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. म्हणजे प्रदक्षिणा करा. अहो म्हणले महाराज आता आमचं वय झालंय, प्रदक्षिणाही आम्हाला काय आता शक्य नाही. बर म्हणले मग तुम्ही काय करा, प्रदक्षिणा नाही जमत? म्हणले नाही जमत. मग म्हणले एक काम करा, तुम्ही मठावरच चढा, आपले बंकट स्वामी मठावर चढले ना, मग बंकट स्वामी मठावरती काय आहे की तिथून तुम्हाला कळस दिसतो, कारण तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुम्ही कळस जरी पाहिला तरी सुद्धा तुम्हाला काय मुक्ती, कळस आणि तिथली पताका पाहिजे, पंढरपूरच्या मंदिरावरची पताका पाहिली आणि कळस पाहिली की आपल्याला पुण्य फार भेटत. पण म्हणले महाराज आज आम्हाला गर्दीने वर चढता येत नाही, पायऱ्या खूप आहेत. बर म्हणले मग तुम्ही काय करा, गर्दीत घुसूच नका, तुम्ही पंढरपूरची पंचक्रोशीची प्रदक्षिणा करा. अहो म्हणले एवढं कुठं वेळ आहे आम्हाला पंचक्रोशीत प्रदक्षिणाला? म्हणले ते नाही. बरं म्हणले मग पंढरपूरला एक दिवस मुक्काम करा, तुम्हाला खूप पुण्य मिळेल. म्हणले तेही जमणार नाही. म्हणले मग तुम्ही काय करा, पंचक्रोशी जमत नाही तर मग निदान मंदिराला काय करा, प्रदक्षिणा मारा, उजवी प्रदक्षिणा, म्हणजे आपल्या उजव्या हाताला मंदिर येईल अशी प्रदक्षिणा मारा, अर्धी प्रदक्षिणा मारली तरी पुण्य मिळेल. बरं नाही जमलं तर निदान मंदिराच्या देवळाची पाठ पहा. अहो म्हणले देव पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. म्हणले पांडुरंगाच्या मंदिराची पाठ जरी पाहिली ना तरी सुद्धा 350 तीर्थाचं दर्शन झाल्याचं पुण्य. म्हणले एवढं जर आम्हाला त्या मंदिराच्या जवळ जाता आलं तर मग मंदिरात आम्ही जाणार नाही का, खूप गर्दी असती. बरं म्हणले मग तुम्ही काय करा, इकडं लांब अलीकडं उभा राहा, पंढरपूरच्या 5 किलोमीटर अलीकडंच, आणि तिथून निस्त पंढरपूर डोळ्याने पहा. म्हणले अवघीच पापे गेली दिनंतरा आणि वैकुंठ पंढरी देखील या. म्हणले तुम्ही पंढरपूर पहा. म्हणले महाराज तिकडं जाणं शक्य नाही आमचं. म्हणले मग जाणं शक्य नाही ना, मग एक काम करा, तुम्ही बीडच्या बसस्टँडवरती जा आणि बसस्टँडवर गेले की एसटीत बसा आणि पंढरपूरला जाण लगेच वापस या, चंद्रभागा बसस्टँडवरूनच, तरी तुम्हाला पुण्य मिळेल. अहो म्हणले नाही जमत. मग म्हणले तुम्ही काय करा, जे दिंडीला वारकरी झाले त्यांना तुम्ही काय करा, वाटर लावायला जा, तुम्हाला पुण्य मिळेल. असं अनेक अर्थाने आपल्याला सोपं सांगितलेलं आहे. नाहीच जमलं तर मग घरी ध्यान करा, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी करकटावळी ठेवण्या तुळशी आरगळा काश्वी पितांबर आवडी निरंतरीचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित आणि तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, असं ध्यान जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. एवढी पंढरीची वारी सोपी सांगितलेली आहे. म्हणून म्हणा एक करी म्हणे मी जाईन पंढरी, मी पंढरपूरला जाईन एवढं जरी म्हणलात ना तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण बाप तीर्थ पंढरी, पंढरपूरचं महात्म्य अफाट आहे. आणि म्हणून स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा अवताराच्या राशीत व्हा वाविटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अनेक अवताराच्या राशीचा निज ठेवा. हा पंढरपूरला आल्यामुळे, हा इथे दाखल झाल्यामुळे आपण त्याची वारी करा, आपण त्याचं दर्शन घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये तर मी अनेक न करी तीर्थव्रत, मी आता मात्र कुठल्याच तीर्थाला जाणार नाही, मला सगळ्यांचं कळलं, मला शेंदरी येंदरी दैवते कोणती पूजे भूते घेते, मला सगळ्या तीर्थाचं मेहमान कळलं, आता मात्र मी पंढरी सोडून कुठं जाणार नाही. आणि व्रत एकादशी कर्ण उपवाशी कायन हरणीशी मुखे नाम, मी काय करणार व्रत एकादशी करणार आणि नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे, पांडुरंग परमात्म्याचं नाव घेईन मी, विठ्ठलाचं नाव घेईन तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मी विठ्ठलच नाव घेईल, विठ्ठलच का बरं घेईन, तुम्ही विठ्ठल विठ्ठल का म्हणणार महाराज? त्याचं कारण असं आहे विठ्ठलात अक्षर 3 येतात. बघा बारकाईने तुम्ही लक्ष देत असाल तर लक्षात येईल विठ्ठलात अक्षर किती आहेत, 3 आहेत, वी ठ आणि ल. वी विधाता ठ निळकंठ शिवजी आणि ल लक्ष्मीकांत भगवान विष्णू, म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. विविधती म्हणजे जाणे, वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ल म्हणजे स्वीकार.
वी म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. जो परमात्मा

0: अज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. एवढा सोपा परमात्मा आहे, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आणि म्हणून असा हा सोप्यातला सोपा असणारा, आमची वाट बघणारा, आम्हाला दर्शन दिल्याबरोबर मुक्तीला प्राप्त करणारा, आमच्या जीवनात हा प्राप्त झालेला पांडुरंग परमात्मा आहे. आणि आम्ही त्याचं काय करू, नामचिंतन करू, आम्ही त्याचं कथा कीर्तन करू, आम्ही त्याचं भजन करू, आम्ही या आषाढीच्या शुभ पर्व काळावरती त्याचं चिंतन करू. आपण स्वतःला भाग्यवान समजून घ्या की आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्व वारकरी पंढरपूरमध्ये आहोत. आणि जे पंढरपूरला नाहीत ना, त्यांनी फक्त गावात घरी बसून ध्यान करा, डोळे लावा. सकाळी पूजा ज्यांची झाली त्यांची डोळे लावून पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणा पंढरपूरची, आणि ध्यान जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला पंढरपूरची वारी घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पंढरपूरची वारी घडेल, कारण आता आपल्याला शक्य नाही जाणं, मग आम्हाला आषाढी वारी घडणार नाही, काही हरकत नाही. नसू द्या, देवाने आपल्याला सोय दिली. तुम्ही घरी बसून तरी ठाईचं बसूनी करा, एक चित्त आवडी आनंद ताळवावा, एका जागेवरती बसून तुम्ही त्याचं ध्यान करा, तो तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या आषाढीचं फार मोठं महत्व आहे, ही महावारी आहे. परमात्मा म्हणतो की जो कोणी भक्त या वारी करता आलेला असेल तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून ही आजची एकादशीची वारी आपण अत्यंत सगळ्यांनी प्रेमाने करावी आणि भविष्यात सुद्धा ही करत राहावी, एवढीच या संबंधाने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे. आज पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर, पंढरपुरात महाद्वारात सगळीकडे आज होतो जय जयकार सदा, सगळीकडे नामचिंतन आहे, कथा कीर्तन आहे. आज महाराष्ट्रात गावोगावी भजन कीर्तन सुरू आहे. जे पंढरपूरला आले ते करतातच, पण ज्यांना शक्य झालं ते आपापल्या घरी वारी करतायत. प्रत्येक देवळात पांडुरंगाच्या मंदिरातले गावागावातले आज गावागावात आज पंढरपूर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यांना शक्य नाही पंढरपूरला जाण्यासाठी, त्यांनी आपल्या गावाला पंढरपूर बनवण्याचं काम आपल्या गावातल्या तरुण मुलांनी केलेलं आहे. आणि वृद्ध सगळ्या वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांना आशीर्वाद देऊन ही पंढरपूरची वारी अशीच आयुष्यभर आपल्याकडून घडावी, हेच माझं घडो जन्मोजन्मांतरी मागणे श्री हरी नाही दुजे. आणि या पद्धतीने आपण पांडुरंग परमात्म्याला विनंती करूया की हे पांडुरंगा, की आम्हाला पंढरपूरची वारी गुरुदेव, ज्याला नाही पंढरपूरला जाता आलं त्यांना माझी विनंती आहे की आपण इथं आपली धाकटी पंढरी नारायणगड आहे, नारायणगडावरती जाऊन या दर्शन करा. नारायणगडावरती वारी खूप मोठी भरलेली आहे आज. आणि म्हणून तिथे या, आमच्याकडे चाकरवाडीला या, नेकनूरला मठातही असंख्य वारकऱ्यांना भाविक भक्तांना या निमित्ताने विनंती करतो की अशाच पद्धतीने आपल्याकडून परमात्म्याने वारी एकादशी पंढरपूर हे तीर्थयात्रा करून घ्यावी आणि करत राहावी. देवाला एवढीच प्रार्थना करूया की आमच्या जीवनामध्ये बाकी काही देऊ नकोस, पण आम्हाला जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्हाला ही वारी अशाच पद्धतीने घडत राहावी, एवढीच आमची पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या बीड आकाशवाणीच्या या सर्व श्रोत्यांना, जे कोणी आकाशवाणीचे दररोज श्रोते आहेत, मी सुद्धा आकाशवाणीच्या श्रोताच आहे आणि आज मला इथे आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळत आहे, आपल्या सगळ्या श्रोत्यांना या महावारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या निमित्ताने सद्गुरु बंकटस्वामी महाराजांचे एक सेवक या नात्याने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
1: श्रोतेहो, आता आपण आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीचं महत्व याविषयी हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर नाना महाराज कदम यांचं निरूपण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:03 झाले आहेत. श्रोतेहो, सहक्षिप्त करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा पुरण कार्यक्रम हॅलो गीतमाला. निवेदन गोपाल ठाकूर यांचं, तर सादर करते आहेत योगीराज बच्चे.

0: हॅलो.
1: हा हॅलो, नमस्कार.
0: बळीराम साबळे पाटील बोलतात साहेब.
1: हा बोला बळीरामजी, बोला. काय चाललंय?
0: मुक्का बस स्टँड मारुई देवी तालुका जिल्हा बीडहून बोलतो सर.
1: हा बोला बळीरामजी, बोला.
0: आज आपल्याला सर आपल्याला गीता ऐकायचं आहे.
1: हा बोला, कुठलं गीत ऐकायचंय?
0: आज आषाढी एकादशी आज.
1: हो आहे, आषाढी एकादशी आहे, बोला.
0: हा आणि चित्रपट आहे पंढरीची वारी.
1: बर बर बर बर,
0: पंढरीची वारी एक गीत ऐकायची आपल्याला. गीता आहे दरिबा पंढरीचा चोर.
1: हा ठीक आहे ठीक आहे, ऐकूयात आपल्या अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे बाळ पौडवाल यांचं.

0: हेलो नमस्कार।
1: हेलो,
0: हाँ नमस्कार।
1: हाँ नमस्कार सर।
0: हाँ बोला, नमस्कार। हेलो,
1: रामकृष्ण मौली।
0: रामकृष्ण, अरे बोला मौली।
1: हाँ, आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा।
0: धन्यवाद, तुम्हाला पण शुभेच्छा।
1: तुम्ही मला अभंग ऐकायचा सर।
0: बर, कुठला अभंग?
1: लता मंगेशकर यांनी गायलेला सुंदर ते ध्यान उभे बेठेवरी।
0: बर बर बर, छान।
1: पदकथावरी ठेवून या।
0: बर, मला तुम्हाला हा अभंग ऐकवायच्या अगोदर मला तुमचं नाव ऐकायची इच्छा आहे।
1: माझं नाव आहे सुंदरकांत कुलकर्णी।
0: बर, सुंदरकांत जी काय चाललंय सध्या?
1: सध्या मी काय सेवा मिळत आहे सर।
0: बर बर बर, वा छानच की। ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा।

0: नमस्कार।
1: नमस्कार सर।
0: हाँ बोला, कोण बोलत आहे?
1: मी चंद्रभागा पवार बोलते।
0: बर बोला, ताई कुठून बोलताय आपण?
1: मी तालुका पाटदार जिल्हा बीड इथून बोलते।
0: बर, काय करता ताई आपण?
1: मी गृहिणी आहे सर, आणि स्वतः अंध आहे।
0: बर,
1: आणि मला एक मुलगी आहे।
0: अच्छा, आकाशवाणी नित्यनेम ऐकता का?
1: हो, एफएम वर ऐकतो।
0: मोबाईल वर?
1: रेडिओ सेट आहे माझ्याकडे।
0: अच्छा, रेडिओ सेट आहे। बर, समजा तुम्ही रेडिओ लावताना जो मागे पुढे जर झाला तर ट्यूनिंग कसं लावताय तुम्ही? आकाशवाणी बीड, आकाशवाणी पुणे, आकाशवाणी मुंबई केंद्र?
1: सर, एफएम वर जर लावलं तर मला सोलापूर, धाराशिव आणि बीड हे ऐकायला येतात। जर मी सोलापूर लावलं तर एकमेकांच्या आवाजावरून सुद्धा ओळखते किंवा कोणता कार्यक्रम कुठे केव्हा सुरू आहे
0: हे
1: लक्षात येतं। आणि जेव्हा निवेदक बोलत असतात तेव्हा प्रत्येक निवेदकांचा आवाज लक्षात आहे।
0: अच्छा हो, पण तुम्ही एफएम लावले का आणखी दुसरं ट्यून केले, एमडब्ल्यू लावले, हे कसे कळणार तुम्हाला? बँड बदलताय ते कसं बदलता तुम्ही?
1: बँड बदलताना आपण लक्षात ठेवायचं ना, पाच बँडचा रेडिओ असेल तर मग तिसऱ्या बँडवर एफएम आहे, दुसऱ्या बँडवर शॉर्ट वेव्ह आहे आणि पहिल्या बँडवर आपलं प्रायमरी चॅनल आहे।
0: बर बर, चंद्रग्रहताई आपल्याशी बोलून फार आनंद वाटला। आज कुठले गीत निवडले आपण?
1: आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जाता पंढरीशी सुख वाटेची
0: ठीक आहे। ऐकत आपल्या वेळीच पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत सेना महाराजांची भक्तिगीत रचना, संगीत आहे राम फाटक यांचं। धन्यवाद।

0: मी मुक्काम असतो सरा जिल्हा सातारा येथील तुकाराम दादा बोलतोय.
1: तुकाराम जी काय चाललंय सध्या, पाऊस काय म्हणते?
0: पाऊस आहे, रमजून रमजून पाऊस पडतोय, सर्व ओरजे पडतोय ओरजे. मौसम एकदम खूप चांगला मौसम आहे.
1: बर, कराडला कुठली नदी आहे? बरं,
0: कराडला दोन नद्या आहेत, एक कृष्णा एक कोयना आहे.
1: बर, मग कसं काय पाणी आहे की नाही नदीला?
0: पाणी अजून काय एवढा महापूर काय आलेलं नाही, पण जमचम पाणी आहे लगे
1: दोन्ही नद्यांना. बर, आज कुठलं गीत निवडलं आपण?
0: चित्रपट
1: मराठी गीतांचा कार्यक्रम आहे.
0: मराठी गीत आता पंढरपूरची वारी चालू आहे.
1: हो हो हो, आज
0: वारी आम्ही सहभाग घेतला होता लोरण ते तरळगाव.
1: बर बर बर.
0: आणि वारकऱ्यांना आम्ही बळे वाटत खाऊ वाटत
1: बर
0: औषधी वाटत किरकोळ आजाराचे

0: होतो आपण सगळं केला आहे.
1: अरे वा छानच की चांगला उपक्रम राबवलाय तुम्ही यावेळेस नाही का.
0: आम्ही प्रत्येक वर्षी जातो लोणार क्षेत्र आमचा प्रदूषण एक ग्रुप आहे. ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जे सर्व काम करत असतो.
1: पिंजरामधले कुठले गीत निवडले ठीक आहे. ऐकूयात आपल्या पिंजरा या चित्रपटातील जगदीश खेबुरकर यांची गीत रचना, संगीत आहे राम कदम यांचं.

0: हेलो आकाशवाणी बीड केंद्र।
1: हाँ नमस्कार, बोला।
0: हाँ नमस्कार सर।
1: हाँ बोला, कौन बोल रहे
0: हैं? इथून सोनू ने बोलते कुर्ला।
1: बर कुर्ला।
0: हाँ
1: बर विठल जी, काय चाललंय?
0: काय नाही, ठीक आहे सर।
1: अच्छा काय करते आपण?
0: ऑर्गन वाजवतोय।
1: ऑर्गन?
0: हाँ
1: क्या बात है। बर तर ऑर्गन ला काय तुम्ही काय क्लास वगैरे घेतले का?
0: नाही नाही, आता घरी शिकलेले।
1: बर मग काय बँड पथक आहेत का? काय?
0: हा आपल्या बँजू मध्ये।
1: अच्छा बँजू कला आहेत। बर अजून आज कुठले गीत निवडले मग आपण? एखादी गवळण सांगा ना मग।
0: जाऊन दे रे मला, जाऊन दे जाऊन दे मत्रेच्या बाजाराला।
1: बर
0: आवडते।
1: अरे वा छान। आता ऐकत आपल्याचे गोदरबाई मुंडे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील संत एकनाथ महाराजांची भक्तिगीत रचना।
0: हा ठीक आहे चालेल।
1: संगीत आहे नागेश पिंपळे यांचं।

0: श्रोत्यात आपण श्रोत्यांच्या मनापासून तर मराठी गीतांचा पुराण कार्यक्रम ऐकलात. हॅलो गीतमाला निवेदनानंतर गोपाल ठाकूर यांचं तर सादर करते होते योगराज बच्चे. हॅलो गीतमाला हा पुराण कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:32 झाले आहेत. श्रोत्यो प्रसारित करत आहोत अक्षरलिनी हा मराठी साहित्य विषय कार्यक्रम. निवेदन अनिता देव यांचं तर सादर करते आहेत योगीराज बच्चे.
1: अक्षरलिणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. सुरुवातीला एक छानसं गीत ऐकूयात. हे गीत आहे नीला नारायण यांचं. गात आहेत विभावरी आपटे. तर संगीतबद्ध केलं या गीताला नीला आकाश यांनी. ऐकूयात.

0: श्रोतेह, प्रत्येक विशेष दिवस आपल्याला काहीतरी नवं शिकवून जात असतो. विज्ञानातील संशोधन असो, समाजाची प्रगती असो किंवा महिलांचं सशक्त नेतृत्व असो, या मूल्यांची जपवणूक करणं ही आपली खरी प्रेरणा असते. हे सर्व म्हणण्याचं कारण असं श्रोतेह की भारतीय इतिहासातही 25 जुलै म्हणजे आजचा दिवस हा विशेष आहे. तर कशासाठी? तर 2007 साली माननीय प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या निवडीमुळे भारतीय लोकशाहीत महिलांच्या नेतृत्वाला नवं बळ मिळालं आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर महिला विराजमान होण्याचा ऐतिहासिक क्षण घडला. खरोखरच श्रोतेहो, महिलांचं सशक्त नेतृत्व आणि त्या मूल्यांची जपवणूक हा आपल्या देशाचा खरा आधारस्तंभ आहे. श्रोतेहो, अशा या स्त्री कर्तृत्वाला आपण नेहमीच नमस्कार करत असतो आणि म्हणूनच आजच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात सुद्धा आपण एका शिक्षिका ताईंना बोलवलंय. आजच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात आपण शिक्षिका उषा ढेरे यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकूयात.
1: नमस्कार, मी श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे करपे, शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव, केंद्र नाथापूर, तालुका जिल्हा बीड. आज मी अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमामध्ये माझ्या स्वलिखित कविता सादर करणार आहे. ऐकूयात माझी पहिली कविता आहे, अपेक्षाचं ओझ. अपेक्षा खूप आहेत आज पालकांच्या मुलाकडून, अपेक्षा खूप आहेत आज पालकांच्या मुलांकडून, त्या सर्वच पूर्ण होतील असं नाही त्यांच्याकडून. मुलांना गरज आज समजून घेण्याची, मुलांना गरज आज समजून घेण्याची, मशीन पेक्षा माणूस म्हणून मन त्यांची फुलवण्याची. शिक्षण देताना त्यांना अपेक्षाचं ओझ मात्र लादू नये, शिक्षण देताना त्यांना अपेक्षाचं ओझ मात्र लादू नये. थोडा विचार त्यांचा व्हावा सारखच मागे लागू नये, थोडा विचार त्यांचाही व्हावा सारखच मागे लागू नये. अपेक्षाच्या

ओझ्याखाली मुलं जातील दबून, अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं जातील दबून, विचारही त्याच माग जातील सारे कोमेजून, विचारही त्यांचे मग जातील सारे कोमेजून। त्यांच्या रंगात आपण थोडे नाहूयात, त्यांच्या रंगात आपण थोडे नाहूयात, अपेक्षांचं ओझ कमी करून मोकळेपणाने जरा वागूयात। मग बघा ही मुलं कशी दिलखुलास उमलतील, मग बघा ही मुलं कशी दिलखुलास उमलतील, सर्व पाकळ्या खुलवून स्वतःच्या व्यक्तिमत्व स्वतःच फुलवतील। हो, अगदी खरं आहे। आज आपण आजूबाजूला प्रत्येक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जेव्हा घरामधील वातावरण पाहतो ना, ते वातावरण पाहून सुचलेली मला ही काव्यपंक्ती आपणासमोर सादर केली। त्यानंतर मी एक जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिका आहे आणि या शिक्षिका नात्याने माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नेमके काय उपक्रम राबवले जातात किंवा माझी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेबद्दल मला असलेला अभिमान, त्या संदर्भात माझी ही दुसरी कविता आहे, जिल्हा परिषद शाळा। कशाला हवीये मुलांना इंग्लिश कूल, कशाला हवीये मुलांना इंग्लिश कूल, जिल्हा परिषद शाळेतच ती राहतात कूल। जिल्हा परिषद देते आनंददायी एज्युकेशन, जिल्हा परिषद देते आनंददायी एज्युकेशन, यामुळेच तर घडते प्रगत आपले नेशन। या शाळेतील शिक्षण असते भारी इफेक्टिव्ह, या शाळेतील शिक्षण असतेच भारी इफेक्टिव्ह, म्हणून तर तिथली मुले राहतात नेहमीच ऍक्टिव्ह। जिल्हा परिषद शाळा राबवते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, जिल्हा परिषद शाळा राबवते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, म्हणूनच तर मुलांची वाढते शिकण्याची ऍबिलिटी। खेळ उपक्रम कृती शिक्षणाबरोबरच राबवल्या जातात येथे विविध आर्ट, खेळ उपक्रम कृती शिक्षणाबरोबरच राबवल्या जातात येथे विविध आर्ट, म्हणून तर आज झेडपीची मुले होतात अधिक स्मार्ट। त्यानंतर जी माझी पुढची पळस नावाची कविता स्वलिखित अशी आहे, जिच्यामधून माणसाला अतिशय सुंदर असा बोध मिळणार आहे। पहा, काही घटनेमुळे किंवा माणूस जीवनात येणाऱ्या काही नकारात्मक घटनेमुळे खचून जातो आणि नाही नाही ते विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागतात, परंतु निसर्ग आपल्याला एवढं काही शिकवतो, फक्त ते शिकण्याची जिद्द माणसाच्या उरामध्ये असायला हवी आणि त्याकडे डोळस उघड्या नजरेने पाहायला हवं। पहा मग जगण्यातील आनंद आणि गम्मत कैकपटीने वाढते आणि जीवन अगदी आनंददायी होऊन जाते। म्हणून सहज रस्त्याने चालता चालता मला जेव्हा पळस दिसतो, तेव्हा त्या पळसाला पाहून मला सुचलेली ही कविता जिचं नाव आहे पळस। रखरखत्या उन्हात मी तग धरून उभा आहे, रखरखत्या उन्हात मी तग धरून उभा आहे, कितीही उन्हाचे चटके बसले तरीही डौलाने बहरतो आहे। उन्हाचे चटके सोसूनही जीवन मी फुलवत आहे, उन्हाचे चटके सोसूनही जीवन मी फुलवत आहे, नसे पर्ण एकही मात्र पुष्पगुच्छाने लगडलो आहे। कितीही ऊन वादळे आली मी मात्र सृष्टी खुलवत आहे, कितीही ऊन वादळे आली मी मात्र सृष्टी खुलवतो आहे, तग धरून इथे जगतानाही सर्वांचे लक्ष वेधतो आहे। किती छान, केशरी रंगाच्या फुलांनी जगणे सुंदर केले आहे, केशरी रंगांच्या फुलांनी जगणे सुंदर केले आहे, स्वतः फुलून इतरांनाही आनंद देत उभा आहे। आणि शेवटचं कडवं अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी, एव तून वादळे संकटे कितीही पळसापरी जगावे, एव तून वादळे संकटे कितीही तरी पळसापरी जगावे, ओसाळ माळ रानावरती सुखाची बाग फुलवून राहावी। त्यानंतर ची माझी चौथी कविता आहे। पहा, समाजात वावरताना आपण अनेक अनुभव घेतो, रियालिटी मध्ये कशी असतात आणि ती प्रत्यक्ष समोर येताना कशी वागतात, या संदर्भात माझी चौथी कविता आहे मुखवटे। मुखवटे चढून इथे फिरतात सारे लोक, मुखवटे चढून इथे फिरतात सारे लोक, नाही राहिला विश्वास कोणावर पोटात एक आणि ओठावर एक, नको नको वाटते सगळे जग आहे खोटारडे, नको नको वाटते सगळे जग आहे खोटारडे, सत्याला इथे मिळत नाही थारा विचार पोसलीत घाणेरडे, इथे जगतो प्रत्येक जण मुखवटे चढून रंगीत संगीत, इथे जगतो प्रत्येक जण मुखवटे चढून रंगीत संगीत, माणसा गणिक माणूस बदलतो हीच या बेगडी दुनियेची रीत, नको वाटते जगणे सारे मिळावी खऱ्याची साथ,
नको वाटते जगणे सारे मिळाले खऱ्याची साथ मुखवटा काढून चेहऱ्यावरचा

एका विश्वासाचा हात. देखाव्याची दुनिया पाहून किळस येते जगण्याची. देखाव्याची दुनिया पाहून किळस येते जगण्याची. देईल का साथ कुणी मुखवटे काढून सत्याची. त्यानंतर माझी पुढील पाचवी कविता आहे माझ्या बाल दोस्तांसाठी, जिचं नाव आहे माकड. पहा, मुलांना प्राणी पक्षी यांची गाणी गोष्टी खूप आवडतात आणि मग त्याच धर्तीवरती मी विद्यार्थ्यांसाठीही बालरचना केलेली आहे माकड. एक माकड आले शाळेच्या आत, एक माकड आले शाळेच्या आत, हसल तर मन तो पाडेल मी दात. तर मुलं म्हणाली, का दाखवतोस तुझी जात? बघा, तर माकड म्हणतंय अभ्यासात करील बर का मी तुमच्यावर मात, पण घरी शिजायला ठेवलाय मी टोपली बरबाद. कोणी खाईल म्हणून मी शाळेत नाही जात. बघा माकड काय म्हणतय, कोणी खाईल म्हणून मी शाळेत नाही जात, नसता तुमची माझ्या बरोबर काय आहे बर विषयात. छान. त्यानंतर पुढील माझी कविता आहे मुलांसाठीचीच कृतीयुक्त अशी सादर करण्यासारखीच चल चल बाळा. आणि ही कविता मी माझ्या चालीत गाऊन दाखवणार आहे बर का. निश्चित त्याचा आनंद आपल्याला कैकपटीने वाटणार आहे. चल चल बाळा, चल चल बाळा, जाऊ जिल्हा परिषद शाळा, जिथे शिक्षणाचा लळा तुला लागेल बाळा. चल चल बाळा, जाऊ जिल्हा परिषद शाळा, जिथे शिक्षणाचा लळा तुला लागेल बाळा. कृती उपक्रम गाणी गोष्टी राबविती गुरु, मुलात मूल होऊन शिक्षण करती सुरु. कृती उपक्रम गाणी गोष्टी राबविती गुरु, मुलात मूल होऊन शिक्षण करती सुरु. नको राहू घरा चल चल आता पोरा, दप्तर पाठीवर घेऊन चल भरा भरा. मोफत शिक्षणासह वाढते गुणवत्ता ही खासा, जिल्हा परिषद करते बाळा सर्वांगीण विकास. मोफत शिक्षणासह वाढवते गुणवत्ता ही खास, जिल्हा परिषद करते बाळा सर्वांगीण विकास. नाही मागे राहायचं, नाही मागे राहायचं, आता पुढे पुढे जायचं. क्षमता विकसनासाठी जिल्हा परिषद जायचं, क्षमता विकसनासाठी जिल्हा परिषदेत जायचं. कृतीयुक्त कवितासह कृतीयुक्त पाठ, जिल्हा परिषदेतच होतात पाडे तोंड पाठ. कृतीयुक्त कवितासह कृतीयुक्त पाठ, जिल्हा परिषदेतच होतात पाडे तोंड पाठ. नको आता उशीर,

0: चल चल बाळा जाऊ जिल्हा परिषद शाळा जिथे शिक्षणाचा लळा तुला लागेल बाळा।
1: त्यानंतर माझी पुढील कविता आहे तू आणि मी। पहा प्रत्येक कार्यामध्ये त्यांची प्रत्येक गोष्टीला माझ्यासाठी खूप साथ आहे। नवे माझ्यापेक्षा मला समजून घेणारे माझे पती ज्यांच्यामुळे आज मी माझ्या क्षेत्रामध्ये भरारी घेताना दिसत आहे आणि त्यांच्यासाठीची ही माझं स्वलेखन आहे। हे माझं काव्य आहे ज्याचं नाव आहे तू आणि मी। संसाराची दोन चाके सख्या तू आणि मी। संसाराची दोन चाके सख्या तू आणि मी। कितीही वादळे आले तरी सख्या साथ देणार मी। संसारात रमले मी सख्या फक्त तुझ्या साथीनं। संसारात रमले मी सख्या फक्त तुझ्या साथीनं। साथ मिळाली पावलो पावली माझ्या प्रत्येक हाकेनं। साथीनं तुझ्या प्रत्येक कामात बळ येत। साथीनं तुझ्या प्रत्येक कामात बळ येत आणि तुझ्यामुळेच माझं प्रत्येक कामात पाऊल पुढे पडतं। दुःख किती आली गेली दुःख किती आली गेली झळ त्याची कधी न पोहोचली। तूच झेलिलीस खंबीर होऊन मला मात्र नाही कळू दिलीस। आयुष्यात काही नको फक्त तुझी साथ हवी। आयुष्यात काहीच नको फक्त तुझी साथ हवी। सोबत एकमेकांची करताना मिळते ऊर्जा नवी। तू आणि मी सोबत असताना काहीच कमी नसेन। अगदी बरोबर आहे। जेव्हा एका स्त्रीला तिच्या पतीची खंबीर साथ असते ना तेव्हा तिला आयुष्यामध्ये जग जिंकल्याचा भास होतो आणि ती प्रत्येक काम प्रत्येक क्षेत्र आज खंबीरपणे काबीज करते ते फक्त तिच्या पतीच्या साथीनं। आणि म्हणून हे शेवटचं कडवं तू आणि मी सोबत असताना काहीच कमी

नसेन संसाराचा गाडा ओढताना तू तिथं मी दिसे. त्यानंतर माझी पुढची काव्यरचना आहे माझ्या समस्त स्त्रीवर्गासाठी. खरोखर आज आपण समाजामध्ये पाहत आहोत स्त्री एक काय करू शकते. ही कविता ऐकल्यानंतर, ही काव्य ऐकल्यानंतर निश्चितच आपल्याला लक्षात येणार आहे की ती स्वतः एक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने तिचं पाऊल टाकते आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये ती पुढे जात आहे. माझ्या या पुढच्या काव्याचं नाव आहे तू स्वयंसिद्धा. छाटले पंख तुझे जरी डगमगली ना कधी कुणा, छाटले पंख तुझे जरी डगमगली ना कधी कुणा, कधी रडलीस कधी लढलीस सिद्ध करण्या उठलीस पुन्हा, कधी रडलीस कधी लढलीस सिद्ध करण्या उठलीस पुन्हा. नव्हतीच तू तुझी ना माहिती तू तुला, नव्हतीच तू तुझी ना माहिती तू तुला, डोकावलीस आत जेव्हा कस्तुरी गवसली तुला, खेचण्या मागे कितीही दिसले तुला जरी, खेचण्या मागे कितीही दिसले तुला जरी, ना थांबली पुन्हा कधी ना मागे पाहिले वळून जरी, ना थांबली पुन्हा कधी ना मागे पाहिले वळून तरी, चालताना तू पुढे सोसले चटके किती, चालताना तू पुढे सोसले चटके किती, आकाशी झेपावलीस तू ना सोडली कधी नेती, धैर्य तू तूच शौर्याचे प्रतीक तूच करुणा सोशिकही तू, धैर्य तू तूच शौर्याचे प्रतीक तूच करुणा सोशिकही तू, दया क्षमा शांतीचे जरी प्रतीक तू, सिद्ध करण्या अस्तित्व चाल पुढेच तू, चाल पुढेच तू. अतिशय सुंदर अशी ही श्री जन्माची कहाणी दाखवतच स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढणारी, खंबीरपणे नेतृत्व करणारी, मातृत्वाबरोबरच कर्तृत्व सिद्ध करणारी ही कविता होती तो स्वयंसिद्ध. त्यानंतर पहा, आपण प्रत्येक जण अगदी बालपणी आनंदाने नाचतो, गातो, हुंदडतो, बागडतो, मौज मस्ती मध्ये दंग असतो, पण तरी सुद्धा आपल्या आजूबाजूला जी काही मोठी माणसं असतात ना, घरातील मोठी मंडळी असतील, यांच्याकडे पाहून मात्र आपल्याला बालपणाऐवजी मोठं कधी व्हावं याची उत्सुकता लागलेली असते. आणि मग त्यांचं सगळं आयट रुबाब, त्यांची आपल्यावर असणारी जी काही करडी नजर असते आणि वारंवार आपल्याला लावताना जी शिस्त आपण पाहतो, तेव्हा आपल्याला वाटतं चला आपण सुद्धा लवकर कधी एकदाच मोठं व्हावं आणि आपणही यांच्यासारखंच लहानांना शिस्त लावावी. आणि म्हणून यासाठीची माझी ही रचना आहे बालपण. लहानपणी मोठं व्हायची हौस असते भारी, लहानपणी मोठं व्हायची हौस असते भारी, कुणीही मोठं दिसले की मजा वाटते न्यारी, ऐट मिरवतात मोठे सगळे सदा मनात येई, ऐट मिरवतात मोठे सगळे सदा मनात येई, मी मोठा झालो की किती मजा येईल, होता होता एकदा झालो मी मोठा, होता होता एकदा झालो मी मोठा, वाटले आता आपलाच रुबाब पण मनाचा भ्रमच खोटा, काय ते काम आणि काय त्या कटकटी, काय ते काम आणि काय त्या कटकटी, सगळं सोडवताना नुसता जीव येई मेटाकुटी, सगळं करता करता आयुष्य पुढे जात, सगळं करता करता आयुष्य पुढे जात, पण तरीही प्रत्येक कामात आनंद घेत जगता येत. जीवनात खर तर मानला तर आनंद आहे बर का, जीवनात खर तर मानला तर आनंद आहे, नाहीतर क्षणोक्षणी बदलता मेळ आहे. पण एक सांगू, कितीही गुंता झाला तरीही बालपण जगायचं, खरंय बर का, कितीही गुंता झाला तरीही बालपण जगायचं, आणि पदोपदी खुश राहून इतरांनाही हसवायचं. त्यानंतरची माझी पुढची कविता आहे, एक सुंदरस गीत आहे, पहा 14 मे म्हणजे शंभूराजांची जयंती, आणि या साठीच माझे हे आजचे काव्य शंभूराजांच्या चरणी समर्पित. माझ्या पुढील काव्याचे नाव आहे राजे शंभूराजे. शिवबान

छत्रपती शंभूचा वा पुत्र सैबाईंचा। स्वराजाचे दुसरे छत्रपती शंभूराजे घडविले जे जाऊनी मातेच्या मागे। स्वराजाचे दुसरे छत्रपती शंभूराजे घडविले जे जाऊनी मातेच्या मागे। चरित्र संपन्न पराक्रमी पंडित संस्कृताचा। चरित्र संपन्न पराक्रमी पंडित संस्कृताचा। छत्रपती शंभूचा वा पुत्र सैबाईंचा। छत्रपती शंभूचा वा पुत्र सैबाईंचा।

जिद्दी मेहनती लढवया बाणा कर्तृत्वाचा जिद्दी मेहनती लढवया बाणा कर्तृत्वाचा छत्रपती शंभुछावा पुत्र सैबाईंचा छत्रपती शंभुछावा पुत्र

तेचा छत्रपती शंभूचा वा पुत्र सैबाईंचा छत्रपती शंभूचा वा पुत्र सैबाईंचा युवकांची

गाई गोडवे उषा करून मुजरा मानाचा गाई गोडवे उषा करून मुजरा मानाचा छत्रपती शंभुराजा पुत्र सैबाईंचा छत्रपती

0: सा छत्रपती शंभूचा वा पुत्र सैबाईंचा. धन्यवाद श्रोत्यांनो. आज माझ्या खूप साऱ्या अशा माझ्या स्वलिखित कविताच्या मधील काही निवडक कवितांचे सादरीकरण करण्याची आज मला आकाशवाणी बीड या ठिकाणी अक्षरलेणी या साहित्य सदरातील कार्यक्रमामध्ये खूप छान संधी मिळाली त्याबद्दल, आणि तुम्हीही माझ्या या स्वलिखित काव्यांना कान देऊन ऐकलं आणि आनंद घेतलात त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण उषा ढेरे यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात आणि कवितांची खोली उंची याचे मोजमाप होऊ शकत नाही मुळी, कारण प्रत्येकाची ती एक सुंदर अशी भावनिक किनार असते आणि त्या भावनिक किनार असणाऱ्या स्पंदनांना आपल्याला करायचा असतो तो नमस्कार.

0: श्रोत्यांनी याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोता, आज आपण अक्षरलेणी हा मराठी साहित्य विषय कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अनिता देव यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: अंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोत्यांनो आज आहे आषाढी एकादशी. महिना दीड महिने झालं सबंध महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विठ्ठलमय असं वातावरण झालं. सर्व संतांच्या पालख्या आषाढीला येऊन थांबल्या त्या आज. श्रोत्यांनो ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि तुकोबारा यांची गाथा ही वारकऱ्यांची प्रस्थानाची ठिकाण आहेत. जगद्गुरूंना आपले विचार मांडण्यासाठी अभिव्यक्त होण्यासाठी त्या तत्कालीन समाजव्यवस्थेविरुद्ध लढावं लागलं आणि कालांतरानं त्याच समाजव्यवस्थेनं धन्य तुकोबा समर्थ असा जयघोष केला आणि हेच ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचं यश आहे. ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना नावं ठेवली त्यांच्या ठाईचं खलत्व जाऊन व्यंकटी सांडावी आणि दुरी त्यांचं तिमिर नाहीस होऊन जीवांचं मैत्र घडावं यासाठी माऊली प्रार्थना करतात तेव्हा वारकरी परंपरेचं श्रेष्ठत्व अधोरेखित होतं. श्रोत्यांनो नाथबाबांना त्रास देणारी माणसं देखील नाथांच्या कीर्तनामध्ये भारुडामध्ये गवळणीमध्ये दंग होतात. सर्वांची तळमळ एकच, ती म्हणजे मानव कल्याण. सर्व भेदमूलक भिंती पाडण्याचं काम त्या संतांनी केलं. वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना सर्वप्रथम पाहायला मिळत आहे. आणि ही संकल्पना आणली ती आपल्या संतांनीच. आज जे वारीला व्यापक स्वरूप प्राप्त झालं आहे ना श्रोते हो, ते 13व्या शतकापासून सुरू झालेल्या आणि कठीण परिश्रमात संतांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. समाज संघटित करण्यासाठी संत परंपरा लढत राहिली. तेव्हाचा समाज अनिष्ट रूढी प्रथा परंपरांच्या विळख्यात अडकला होता. तसंच परकीयांच्या आक्रमणांनी सुद्धा परेशान झाला होता. समाज संघटित झाला तरच परकीयांचं आक्रमण रोखू शकतं हे संतांनी ओळखलं होतं आणि आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं 13व्या शतकापासून या संत मंडळीनं पंढरीच्या वाळवंटामध्ये अवघा समाज एकत्र आणला. काला म्हणजे संतांनी उभी केलेली आध्यात्मिक लोकशाहीच. समाजातील उपेक्षित घटकांना संघटित एकत्रित करून त्यांच्यात विवेकनिष्ठ विचार रुजविण्याचं काम कार्य या वारकरी संप्रदायानं आणि वारकरी चळवळीनं केलं.

शतो पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागर रूप होते, तशी ही विठ्ठल रूप गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते. ती दिंडी पालखीच्या स्वरूपामध्ये ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभी राहिलेली ही विठाई माऊली आपल्या साऱ्या भक्तांना माहेरपण देते. संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर मानून विठ्ठलाच्या ठाई माहेर अनुभवावे हे स्वाभाविक आहे. माझी माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, भिवरेच्या तिरी पंढरपुरी माझा मायबाप वास्तव्य करतोय. पुंडलिकाच्या रूपात भाऊ तर चंद्रभागेच्या रूपात बहीण ही सारी जीवभावाची नाती पंढरपुरामध्ये नांदत आहेत. त्या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी दरवर्षी संतांची मांदियाळी निघते ती या वारीच्या रूपानं.

श्रोत्यांनो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्यांनो, दरवर्षी न चुकता आषाढीची पंढरपूर वारी करून लाडक्या विठुरायाचं दर्शन घेणं ही सच्च्या वारकऱ्याची ओळख. खांद्यावर भगवा पताका घेऊन ऊन पावसाची तमा न बाळगता विठ्ठल नामाचा अखंड जप करत करत वारकरी पंढरीच्या वाटेने निघतात. श्रोत्यांनो, ही वर्षानुवर्ष परंपरा अखंडित चालू आहे, किंबहुना महाराष्ट्राची ती आध्यात्मिक ओळखच बनली आहे.

शुद्ध वारे करणारा तो वारकरी. प्रामुख्याने वारे या शब्दाचा अर्थ फेरी किंवा खेप असा होतो. वारकरी संप्रदायामध्ये तो याच अर्थाने वापरला आहे. आणि दरवर्षी किंवा प्रत्येक महिन्यामध्ये नियमितपणे एखाद्या पवित्र स्थळाला यात्रेला जाण्याची प्रथा आहे असा वारकरी शब्दाचा अर्थ आहे. वारकऱ्यांसाठी शुद्ध आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मुख्य चार वारे आहेत. वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणतात, आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैती यापैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नित्यनियमानं जो पंढरपूरला जातो तो पंढरपूरचा वारकरी म्हटला जातो.

जातो, मानला जातो। त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो वारकरी पंत होय। म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, चालिले देखुनिया वैष्णव जगजेठी।

श्रोत्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान आणि भक्ती या दोन तत्वांचा समन्वय पाहावयास मिळतो. शास्त्रीय दृष्टीने ज्ञान हीच सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, पण श्रोत्या वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञान अवस्थेनंतरही भक्तीची अवस्था सांगितली आहे. यालाच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. आणि श्रोत्या हेच तर वारकरी संप्रदायाचं मुख्य तत्वज्ञान आहे.

शुद्ध वारी हे भगवंताकडे नेणारे एकमेव साधन आहे. अभिमान जावा, द्वेतभाव संपावा आणि केवळ भक्तिभाव उरावा हा अनुभव वारीमध्ये येतो. तत्वदर्शनाचं आचारदर्शन घडविणारे हे एक जीवन दर्शन आहे. भागवत भाव जागविण्यासाठी, सहिष्णुता प्रस्थापित करण्यासाठी, ममत्व सांडून समत्व नांदण्यासाठी वारकरी व्हायचे आहे. भक्तिप्रेमानं भरलेली सदाचारी जीवन म्हणजेच वारकरी आणि जीवनप्रणाली म्हणजे वारी. श्रोते विचारांना, आचाराची, कृतीला, नीतीची आणि तत्वाला सत्वाची जोड देणारी ती एक जीवनप्रणाली आहे. विठ्ठल ही भक्तिप्रेमास्तव सगुण रूप धारण करणारी विश्वरूप परमेश्वराची सुंदर मूर्ती आहे.

शेकडो संतांनी प्रत्येकानं आपापल्या परीनं पंढरीचा महिमा आपापल्या अभंगातून वर्णिलेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पांडुरंगाचा निवास त्या पंढरपुरामध्ये आहे. वर्षातल्या चार मोठ्या यात्रा एकादशीस भाविक भक्त मोठ्या भक्तिभावानं पंढरपुरामध्ये न चुकता येतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे

0: तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यातूनही वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तीरावर जमतो.
1: तुझा दरबार

श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट

0: अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: श्रीयो आळंदी ते पंढरपूर अशी वाटचाल करणारा संतांचा पालखी सोहळा हा संघटित समूहभक्तीचा आनंदोत्सव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 60 ते 70 संतांच्या पालख्या वाटेतील गावांना भेटी देत 18 ते 20 दिवस पायी प्रवास करत पंढरपूरला आषाढीच्या महायात्रेला जातात. वारेमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आणि वारेच्या वाटचालीत नित्यनियमन निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणारी गावोगावची सेवेकरी मंडळी असा संपूर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव म्हणजे आषाढी वारी. आणि या वारीची सांगता होते ती आषाढी एकादशीला. याच्याशी मराठी माणूस जनमानस एकरूप झालेला आहे. भक्तिगंगेचं लोकगंगेमध्ये होणारं समर्पण म्हणजेच आषाढी एकादशी.

बरं, तसं तो या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: ಸಮಾಜದ ಸನ್ಮಾರ್ಗ ದಾವಿ ಧ್ಯೇಯ ಸ್ಮೃತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ. ಶ್ರೋತೆಯು ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲಾ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೇ ಅದಿತಿ ದೇಶಮುಖ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೇತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೇತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರೋತೆಯು ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಿಯತ್ರಿ ಸೇ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेने त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथ संगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके.

सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शेंडे यांचं. निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत
1: दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झालीये आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडा

विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथयोगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठलू। एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं। हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा। माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा। पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे। तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना। हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत। त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत। पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत। सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय। माऊली म्हणतात, कानडा व विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी यला विधू। माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात। कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं। पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे। आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात। तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही। मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही उमगत नाही त्यासाठी वापरतात। एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस। हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे। अनादि अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे काय आहे बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे। नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे। तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे। वीट ही माती पाणी अग्नी वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते। आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात। जग हे या पंचीकरणातून बनलं आहे।

जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक, नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन, ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज, ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात, ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगतरूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो, पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं? तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह. भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं? तर खुणाच्या पालवीसारखं. खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरुनानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरु

स्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इती कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेविणं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते, पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्देविण संवादू दुजेविण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही, पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून तलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे. आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे. आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजेविण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे, बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे.

त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती

ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी, म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं, ब्रह्मातून गगन आकाराला आलं, गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. आकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहे. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी, आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही, ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी, माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठी मोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात, तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत. आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे, त्याला सन्मुख विमुख हे भावच नाही. तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे, त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला, त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसेना.
माऊलींची

ती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पावलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उताविळ माझा, म्हणमुनी स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उताविळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता, भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे, त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती, त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जस जसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप
रखुमादेवीचा कांत.

पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्म भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की, दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेशुया, अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेद घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या, तेव्हा असीम कृपाळू आईनं, जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं, माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात, कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं, असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव. माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.

कानडावं विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः, असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरीसुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचंच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच

सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंडं निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंडं निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते, मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणं दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले, साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6-7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे
सुयोग्य

नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: उद्योग क्षेत्रातील आधुनिक

0: सगळ्या टीम एकत्र
1: एकत्र येतात जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
2: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.
5: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नास.
6: कार्यक्रम सुरीला सफर बस कुछ ही पलों के बाद.

0: मोहम्मद रफी की आवाज में दोस्ती फिल्म का गीत आपने सुना, मजरूह सुल्तानपुरी की रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल की तर्ज। कार्यक्रम आप सुन रहे हैं सुरीला सफर, और बात हो रही है कि जब निराशा हमें घेरती है तो हम क्या करते हैं। हमारे एक साथी कह रहे हैं कि अगर मिल जाए किसी प्यारे से दोस्त या किसी अपने का थोड़ा सा साथ या थोड़ा सा सहयोग, तो हमें लगता है शायद कोई इंसान इस परेशानी में रहेगा ही नहीं, क्योंकि कुछ चीजें दौलत से नहीं बात करने से भी संभल जाती है। वहीं हमारे एक साथी कह रहे हैं कि कभी कभार मन किसी जाने अनजाने दुख से या यूं ही निराश होकर उसी में डूबता चला जाता है, कभी कोई रास्ता नजर नहीं आता है। ऐसे में उस जगह से उठकर थोड़ा पानी पीजिए, थोड़ी चहलकदमी करें, एक दो लोगों से कुछ हल्की फुल्की बातें करके मन को बहलाएं, मन को कहीं और लगाएं तो कुछ मन हल्का हो जाता है, वरना जितना डूबोगे मन इतना ही डूबता जाता है। बिल्कुल सही बात आपने कही कि एक ही जगह पर बैठे रहने से भी कभी कभी वो बात हमारे मन से निकलती ही नहीं, तो जरूरी है कि हम बाहर निकलें, लोगों से मिलें।
1: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचा योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे। आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल शरणी प्रार्थना केली। प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली। गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या। विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या। ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे। या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे। हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत। विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम

कार्यक्रम 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून या 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या 3 उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील 19 अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे सीजेपीचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी सीजेपीच्या मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण, दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे.
तीन सामन्यांची

0: च्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाह सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: निराशावादी लोगों के साथ नहीं रहना चाहिए. ये जो दिन भर ये उदास रहते हैं इनके साथ नहीं रहना चाहिए. ऐसे वक्त में ही उस व्यक्ति को ये लगता है कि जब हम निराश हैं या हम उदास हैं तो लोगों को हमसे कोई मतलब नहीं और उन्हें और ज्यादा निराश कर सकते हैं. तो हम कोशिश कर सकते हैं कि उनके साथ उनकी जो दुख तकलीफ है उन्हें बांटने की कोशिश कर सकते हैं और उनके वो दोस्त बन सकते हैं जो जिसकी उन्हें तलाश है ना. तो चलिए अब सुनवाते हैं कार्यक्रम का एक ऐसा ही गीत. आपको ये बताना है कि किस फिल्म से ये गीत हमने लिया.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती। या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे। प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती। राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे। आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली। प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे। आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे। मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे। रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली। एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला।

धार्मिक श्रद्धा पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगण गणातबोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक महापूजा भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट ब च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्री निवासाहून रवाना झाला. कारगिल विजय

0: शासकीय महापूजा संपन्न आणि जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिम्मत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना.
1: yes.
0: अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचं वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: तर कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे. कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं, हा पण एक तुझा प्रयोग आहे. भांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: येस येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे. त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझ्या एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाहीये.
0: बर.
1: म्हणजे कामं मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता आपण तेवढीच आहे, अनिश्चितता पण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजन सारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचंय. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाहीये. पण तुम्हाला कामं मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचंय की नाही, हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाहीये, आत्ता तरी नाहीये. त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आता पूर्ण वेळ नाटक करायचं.
0: बर.
1: आता आपल्याला माहिती नाही, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा, फिल्म्स वेब सिरीज करायची का, तर हो नक्की करायची. पण कारण तुम्ही एकदा सिरियलमध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहित नाही. तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते. माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत, पण माझ्याकडे असतं ते. माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन.
0: बर.
1: आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टारमध्ये झाली घेऊन. आता मला हे नाही करायचंय. मग मी आलोरगांसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करते.
0: बर बर बर.
1: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून. मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो, असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं, तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलं ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या आतून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकत आहे.
0: हा,
1: तेव्हा मला हिमांशु स्मार्तांनी एक संहिता दिली.
0: बर.
1: ज्याचं नाव होतं स्टोअर रूमचं काय झालं.
0: हा,
1: तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं, जो पुन्हा एक 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी, प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं, टेक्निकल साठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही, किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात. अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्वाचं आहे,
2: बर
1: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेल.
2: मी सगळं
1: कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही, हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं. आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, मांडायचं आहे, शेअर करायचं आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही, आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉइंट्स आहेत असे सोलो करण्याचे, आणि यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
2: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कलाविश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं, आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बाय ग हे
1: कसं? बांधारीचे बाय ग हे अजून नवनव पिल्लू आहे तसं. मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये,
2: बर
1: किंवा त्याची जाहिरात पण केली नाहीये अजून, मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे बायगची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची, पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा, त्याला बांधारी, खालची बांधारी, वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची, तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे, ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत मी, 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आतापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही, मला तुझीच गाणी पाहिजेत. करणार कसं? मग मी विचार केला, ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात, अजून काय म्हणजे, आणि इतकं अचानक कसं करणार ना, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण

0: 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हटलं की माझी एक कल्पना तुम्हाला पटते का बघा, मुळात मी गायिका नाहीये,
1: बर
0: मुळात मी नाटकवाली आहे,
1: बर
0: तर मी असं करते मी काहीतरी तुम्हाला एक तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील.
1: बर
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय? आणि ओळख नाही पाळख नाही काही नाही, त्या पलीकडच्या दोन माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ते म्हणाले तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, आम्ही ओळखत नाही, आम्ही आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणाकरवी मागून घेतलेला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही भक्कमपणे ओळखीची नाहीये, तर हे कसं म्हणजे. आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही, एक महिन्याभराचा काळ होता तो, की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संगीत आली आहे असं वाटायला नाही पाहिजे,
1: हा हा हा
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संगीतांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी ते आजूबाजूला काहीतरी करतात आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे आहे
1: केलंय ओढून ताणून.
0: हा आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून,
1: बर
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले ठाण्यात उतरले. सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर,
1: हा
0: साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे, ते अख्खं भरलं होतं. इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी त्याचं पटापट पूर्ण केलं होतं, त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता,
1: खरंच
0: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही, पण तो माहिती नाही तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरंच खरंच त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का?
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनीमध्येही आहे, तर ती मी ऐकू का? पण भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का?
1: हो आपल्या बोलण्याचा, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून दिग्दर्शनापासून पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस, ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती.
0: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आई बाबा.
1: हा हा
0: आई बाबांनी मला सोडून दिलं, म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी मला, खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावरनं आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
1: बर
0: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे, हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो पण ती नाही विचारत. तर यात खरंच आई बाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना, राहत असताना सुद्धा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा, एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे,
1: खरं
0: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे, त्याने कधी फोन नाही पाहिलाय माझा.
1: बर
0: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे ते आणि

0: वर्षानुवर्षांचा आहे, त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे, आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्याबरोबर उभी होती. ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी, आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार, इतकी लोक आहेत. आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा, कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरुशिष्य परंपरेत नाही शिकू शकत. सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं, आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रातनं 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला,
1: बर,
0: तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोर असतात सगळे. त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं, आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो. तर सगळ्या मित्रमैत्रिणी, तर हे आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं, की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
1: बर,
0: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो का, तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे, कसा कशाचं घेऊन बसणार आहे अंगावर.
1: मस्त.
0: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली आहे ही सगळी ऊर्जा. आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागत की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू. तयारीच ह्या सगळ्यांनी माझी करून घेतली.
1: वा. मंजिरी, हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं, आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
0: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाहीये, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का, की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता,
1: हा
0: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची. तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय, तुला शूट करायचं ते कर, हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बर,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या, सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती, मग तिच्या खिडकी बरोबरच तिचं रिलेशन काय आहे. मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले, तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर मी, मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून, मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय.
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी,
1: पण
0: साडी नेसून, एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशीबरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं, माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळं तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत

0: राहिले त्या त्या स्पेस मध्ये आणि ती शूट करत राहिली आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले.
1: हा
0: आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळानं ते जगून बघत होते त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बर
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता. तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवा जुळव केली ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: आतापर्यंतचं हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावंसं वाटेल ते केलंसच म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस. मला अजून घ्यायचंय आणि करायचंय हे सगळं चालू आहे. अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट चालू आहे स्वतःला एक्सप्लोअर करणं चालू आहे शिकणं चालू आहे. जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्या सोबत यायला तयार आहेत तुझ्यासोबत काम करायला तयार आहेत आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली.
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच. त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बर
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचं आहे. बरं हा मित्र माझा कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बर
0: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते. जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझा त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं आणि मला जर का अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते नेहमी आपल्याकडे घ्या हे पण करायचं अरे हे मला कधीच करायचंय. तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कोणालाही हो म्हणत नाही. आधीचं एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी ह्याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलते तुझ्याशी हे आत्ता आणि हे बघ म्हणलं पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता.
1: पर
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे तोटा होणार आहे का ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आपण कशाबद्दल बोलायचं आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला अलीकडं चालू नाटकांमधली नाटकामध्ये हल्ले होणं घुसखोरी करणं दंगा करणं हे प्रकार खूप झालेत. म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो तो पर्याय आज लोक स्वीकारत नाहीत तो नाकारतात आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं अडचणीत आणायचं लोकांना आणि नाटकं बंद पाडायची विचार बंद पाडायचे असं एक पथक असतं ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला
1: बर
0: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो आणि आपल्याला म्हणायचंय ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कुणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि

0: हे आम्ही बोलत राहू हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता आक्रमक न होता अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा. म्हणजे मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याच्या त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तवनी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं. की आमची पहिली मीटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तवनीतनं हे सांगितलं आणि त्यानं एक पुस्तकांचा ढीग दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: मग तू वाचलंस का ते?
0: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, तर क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच आहे.
0: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल अगदी. ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत, नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते या पूर्ण कीर्तवनीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

सुरेश वाडकर, सुधीर फडके आणि सहकार जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं अरे संसार संसार या सिनेमातलं. याबरोबरच श्रोते हो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी में
1: मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए जैसे

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला.

0: हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रुधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40-50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90%+ पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार

0: सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडोरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडोरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: कॉरिडोर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421 अंशता पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 60 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05

0: आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ

0: डॉ हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर. फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रीडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनी लॅटरलिझम कडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या संबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस संसाधने, त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि या प्रक्रियेवर पडलेला जो तणाव आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि याच्यातनं सरते शेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे, पेनी योंग. आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूती करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
0: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशिया

0: मधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षामधूनच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला. आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यामधून आपल्याला आता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये 2 ते 3 अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे जे खलाशी आहेत, सी फेरर, सिव्हिल शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर, यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्ग संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, जागतिक व्यवस्था आताची कशी आहे, तर आताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावा लागेल. श्री जयशंकर यांनी शब्द प्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होते, आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होते, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे, तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे. आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष. आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया, दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेले आहे. आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण 2 अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुझिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे, त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल. आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल, या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण जगाचं लक्ष वेधून गेली, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण ग्रीन सिनर्जी, म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे. आणि मला वाटतं की 2019 मधलं आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे, इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह, या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अमेरिका आणि इराण या देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्र संघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
0: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे, विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनैतिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयना संदर्भातले

कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे.

0: वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे आणि प्रत्येक देशाने आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे. सेल्फ रिस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रिस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
1: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
0: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शन वर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनैतिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये 3.8 trillion dollars त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 पर्यंतच्या दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे. म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपला काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 lakh आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आरणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
1: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: एकशे 2.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी.

0: आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 3 श्रावण शके 1948 अर्थात 25 जुलै 2026। किसानवाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना याविषयी श्री सतीश रामचंद्र खरात, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ बीड यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना या योजनेची माहिती सविस्तर देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ येथील विशेष कार्यकारी अधिकारी सतीश रामचंद्र खरात सर आलेले आहेत। या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण सरांच्याकडूनच घेऊया। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: सर, ही जी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, ही जी योजना आहे काय आहे?
1: ही योजना जी आहे ती आपल्या राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, कारागीर, सेल्फ हेल्प ग्रुप, महिला बचत गट आणि महिला उद्योजक यांच्यासाठी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्यांना उद्योजक बनण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे।
0: बरं सर, आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, लाभार्थी कोण सांगता येईल?
1: या योजनेमध्ये लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे आणि तो सुशिक्षित बेरोजगार तरुण, पारंपरिक कारागीर, महिला सेल्फ हेल्प ग्रुप मधील महिला किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आणि नव उद्योजक हे या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात। याच्यामध्ये लाभार्थी होण्यासाठी त्यांना त्यांचं वय हे 18 वर्षाच्या वर असलं पाहिजे, त्याचप्रमाणे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत। ही महत्वाची अट ही या योजनेमध्ये आहे आणि असे पारंपरिक कारागीर, महिला आणि कारागीर हे या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात।
0: सर, आता मला एक सांगा की या योजनेचं स्वरूप काय आहे?
1: या योजनेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करणे हा मुख्य उद्देश आणि त्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। यामध्ये कुठल्याही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल, स्वयंरोजगार सुरू करायचा असेल, तर या स्वयंरोजगारासाठी त्यांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं अर्थसहाय्य, पतपुरवठा हा या योजनेमध्ये वित्तीय संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो आणि या पतपुरवठ्याबरोबरच राज्य सरकारकडून त्यांना कॅटेगरी वाईज त्यांना अनुदानाचा लाभ हा या योजनेमध्ये दिला जातो।
0: सर, आता मला एक सांगा की अर्थसहाय्य कोणत्या उद्योगासाठी मिळतं?
1: आता उद्योग म्हणलं तर याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे, उत्पादन प्रक्रिया उद्योग, याला आपण उत्पादन प्रक्रिया उद्योग म्हणतो, आणि त्याचप्रमाणे सेवा, अंग मेहनतीच्या आधारे, त्याच्या कौशल्याच्या आधारे काही सेवा पुरविणे असे सेवा उद्योग, म्हणजे उद्योग घटक आणि उत्पादन प्रक्रिया करणारे उद्योग घटक आणि सेवा देणारे उद्योग व्यवसाय या दोन्ही स्वरूपाच्या उद्योग घटकांना या योजनेमध्ये लाभ दिला जातो।
0: खरंच सर, मला एक सांगा की आता अर्थसहाय्य मर्यादा काय आहे, किती आहे?
1: आता जसं उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि सेवा उद्योग असे दोन उद्योगाचे घटक झालेले आहेत, तर या दोन घटकापैकी सेवा उद्योगाला या योजनेमध्ये 1 लाख ते 20 लाखापर्यंत अर्थसहाय्य, पतपुरवठा हा उपलब्ध करून दिला जातो। त्याचप्रमाणे उत्पादन प्रक्रिया उद्योगासाठी यामध्ये 1 लाख ते 50 लाखापर्यंतची मर्यादा निश्चित झालेली आहे, म्हणजे सेवा उद्योगाला 20 लाखापर्यंतची पतमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे आणि उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगासाठी 50 लाखाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। आता 20 आणि 50 लाखाची जरी मर्यादा असली तरी या मर्यादेमध्ये त्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो, परंतु जर त्यांच्या उद्योगाची गरज जास्त रकमेची असेल किंवा एखाद्या उद्योगामध्ये जास्त निधीची आवश्यकता असेल, या दोन्ही घटकामधील उद्योजक हा आपला प्रकल्प सेवा उद्योगातला 50 लाखापर्यंत किंवा उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगातला उद्योग घटक हा 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य मिळण्यासाठी पात्र असतो। फक्त मर्यादा जी आहे की सेवा उद्योगाच्या कर्जासाठी 20 लाखाच्या कर्जासाठी आणि उत्पादन प्रक्रिया उद्योगाच्या 50 लाखाच्या मर्यादेसाठी अनुदानाचं जे ठरलेलं रेशो आहे त्या रेशोप्रमाणे या मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं आणि वरच्या रकमेला अनुदान दिलं जात नाही। वरची रक्कम जी आहे ती त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारी जी रक्कम आहे ती बँकेकडून उपलब्ध करून दिली जाते आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं

0: अनुदान दिले जात नाही, परंतु अर्थसहाय्य पतपुरवठा त्यांना त्याच्यामध्ये मिळतो आणि ते त्यांना ते बँकेची रक्कम परतफेड करावी लागते.
1: सर, आपण ज्या अर्थसहाय्याच्या मर्यादा सांगितल्या त्याच्यामध्ये अनुदानाचं स्वरूप आहे का आणि ते किती आहे काय सांगता येईल?
0: हा, आता याच्यामध्ये अनुदानाचं पण स्वरूप आहे. अनुदानाचं स्वरूप याच्यामध्ये दोन भागामध्ये विभागलं जातं, एक वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि दुसरा सर्वसाधारण घटक. असे दोन घटक याच्यामध्ये सामाजिक या योजनेमध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान देतो. याच्यामध्ये विकर सदर जे आहे ते विकर सदरामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, त्याचप्रमाणे फिजिकली हँडिकॅप्ड असलेले म्हणजे अपंग व्यक्ती, माजी सैनिक, अल्पसंख्याक आणि सर्व जातीच्या महिला, या घटकातील सर्व उमेदवारांना विकर सदरामध्ये त्यांना विकरचे फायदे दिले जातात. आणि या विकरच्या फायद्यामध्ये त्यांना ग्रामीण भागामध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल, ग्रामीण क्षेत्रामध्ये जर त्यांचा उद्योग उभा राहणार असेल, तर त्या ग्रामीण भागामध्ये त्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35% सबसिडी ही याच्यामध्ये दिली जाते. आणि जर ह्याच घटकातील उमेदवारांना शहरी भागामध्ये, शहरी भाग आणि ग्रामीण भाग आणि विकर आणि जनरल असे दोन भाग याच्यामध्ये केलेले आहेत, या घटकातील उमेदवाराला जर शहरी भागात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना 35%ऐवजी 25% सबसिडी दिली जाते. आणि राहिला दुसरा भाग जो जनरल सदरातला आहे म्हणजे सर्वसामान्य घटकातील उमेदवाराला, त्याला जर ग्रामीण भागामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना ग्रामीण भागामध्ये 25% सबसिडी दिली जाते. आणि जर त्यांना शहरी भागात यायचं असेल तर त्यांना शहरी भागामध्ये 15% सबसिडी दिली जाते. म्हणजे या योजनेमध्ये एकंदरीत जनरल आणि विकर सदर आणि ग्रामीण आणि शहरी भाग असे दोन भाग करून या वेगवेगळ्या भागामध्ये 15-35% पर्यंतची सबसिडी आपल्याला या योजनेमध्ये दिली जाते.
1: सर, आता हे जे अर्थसहाय्य मिळण्याची पद्धत आहे म्हणजेच कर्ज मिळण्याची जी पद्धत आहे ती त्याच्याविषयी काय सांगता येईल?
0: आता अर्थसहाय्य मिळण्यासाठी शासनाने खूप लाभार्थ्याची काळजी घेतलेली आहे. याच्यासाठी त्यांना ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे. ऑनलाईन पोर्टलवर त्या लाभार्थीने तो अर्ज जो म्हणजे तो ज्या भागात राहत असेल त्या भागातून, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, त्याच्या गाव खेड्यात राहत असेल तर गावातून त्याला त्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतो. ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी ऑनलाईन सेवा केंद्र जे असतात किंवा सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र असतात अशा ठिकाणाहून तो आपला अर्ज ऑनलाईन करू शकतो. किंवा थोडा सुशिक्षित उमेदवार असेल तर तो स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा तो आपला अर्ज या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये तो आपला अर्ज दाखल करू शकतो. ह्या अर्ज दाखल करण्यासाठी त्याला कुठल्या कार्यालयाची, तालुक्याची, जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला चक्रा मारायची आवश्यकता नाही. तो ज्या क्षेत्रात असेल त्याला जर थोडं कॉम्प्युटर ह्याचं मोबाईलचं नॉलेज असेल तर तो स्वतः अर्ज भरू शकतो. किंवा जर नसेल तर तो जवळच्या सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन तो आपला अर्ज भरू शकतो.
1: सर, आता ज्या अर्जदाराला अर्ज दाखल करायचा आहे तर त्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागतात का आणि ती कोणती लागतात?
0: या योजनेमध्ये त्यांना बेसिक डॉक्युमेंट जे आहेत ते खूप कमी डॉक्युमेंट आहेत. म्हणजे बेसिक डॉक्युमेंटमध्ये काय, त्याचं आधार कार्ड, त्याचं पॅन कार्ड, तो जर समजा कास्ट कॅटेगरीमध्ये जर लाभार्थी बसत असेल तर त्याचं जातीचे प्रमाणपत्र, त्याचं शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी त्याची शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, आणि एक जो प्रकल्प दाखल करणार आहे, जो प्रस्ताव त्यांना दाखल करायचा आहे त्या प्रस्तावासाठी लागणारा प्रकल्प अहवाल आणि त्याचा एक पासपोर्ट साईजचा फोटो, हे बेसिक डॉक्युमेंट त्याला आवश्यक आहेत. आणि हे बेसिक डॉक्युमेंट त्यांनी हा प्रस्ताव ऑनलाईन करत असताना त्या ऑनलाईनच्या प्रस्तावासोबत त्यांनी तो दाखल करायचा. हे झाले बेसिक डॉक्युमेंट. आणि यानंतर जे सेकंडरी डॉक्युमेंट जे आहेत त्याच्यामध्ये त्याचं रेशन कार्ड, त्याचं लाईट बिल, त्याच्यानंतर त्याचं काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल किंवा त्याचं बँकेत अकाउंट असेल तर बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे त्यांनी IT रिटर्न जर भरले असेल कुठल्या माध्यमातून तर ते असे हे सेकंडरी डॉक्युमेंट आहे. म्हणजे ते आवश्यक आहेत असं नाही, परंतु जर असतील तर त्याच्यानुसार त्याचं जे स्कोरिंग करण्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक असतात. आणि जर त्याच्याकडे ते डॉक्युमेंट असेल तर ते पण त्यांनी डॉक्युमेंट करायचे. पण बेसिक डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट त्यांना आवश्यक असतात आणि ते आवश्यक केल्यानंतरच तो प्रस्ताव ऑनलाईनमध्ये सबमिट केला जातो.
1: अर्जदारानं कर्ज मागणी अर्ज कुठं करावा आणि कसा करावा?
0: आता कर्ज मागणी अर्ज करीत असताना ऑनलाईन प्लॅटफॉर्म योजनेमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलंच. याच्यामध्ये लाभार्थींनी CMEGPच्या आपल्या मोबाईलवर किंवा सीएससी सेंटरवर गेल्यानंतर त्यांनी CMEGPच्या पोर्टलवर, गुगलवर जाऊन CMEGPच्या पोर्टलवर याचा अर्ज त्यांनी दाखल करायचा आहे. आणि हा अर्ज दाखल करत असताना त्याची साईट जी आहे ती महा म्हणजे MAHA MAHA-CMEGP

0: gov.in याच्यावर तुम्ही गुगलवर गेल्यानंतर लगेच लगेच न्यू ॲप्लिकेशनचं एक पेज ओपन होतं आणि त्या न्यू ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थीचे म्हणजे अर्जदाराचे जे बेसिक माहिती आहे, नाव, गाव, पत्ता, आधार कार्ड, आधार नंबर, पॅन कार्ड, त्याची मागणीची अमाऊंट जी आहे ती, कुठल्या उद्योगासाठी तो कर्ज मागणी करणार आहे, त्यानंतर उद्योग कोणता आहे, उद्योगामध्ये काही प्रक्रिया होणार आहे का, स्वरूप काय असणार आहे, किती मागणी असणार आहे, मागणीमध्ये सीएडची आवश्यकता आहे का, मशिनरीची किती आवश्यकता आहे, कोणती मशिनरी लागणार आहे, काही फर्निचर लागणार आहे का, हे ह्या त्याच्या उद्योगाच्या बेसिक गरजेप्रमाणे त्याला जे काही अर्थसहाय्याची आवश्यकता आहे त्या हे फिगर्स त्यांनी त्या ठिकाणी नोंदवायच्या आणि त्याप्रमाणे त्याचा तो ॲप्लिकेशन जनरेट होतो आणि तो तसाच पुढं पुढं जात जशी जशी इन्फॉर्मेशन त्यांना मागितली जाईल ती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आणि आवश्यक डॉक्युमेंट जे आहे त्या आवश्यक डॉक्युमेंट साईडवर अपलोड करायचे आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर त्यांना हा सक्सेसफुली प्रस्ताव दाखल झाल्याचा एक मेसेज येतो आणि तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यांनी निश्चित व्हायचं की आपला प्रस्ताव सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि त्यानंतर एक प्रिंट काढून घ्यायची ऍप्लिकेशनची आणि प्रिंट काढून घेतल्यानंतर ती प्रिंट आपल्याला पुढे भविष्यात ज्यावेळेस बँकेत जाऊ किंवा आपल्याला कुठल्या एजन्सीकडे जायचं असेल त्यावेळेस त्या ऍप्लिकेशनची प्रिंट आपल्याला कामात येते, त्यासाठी ती प्रिंट काढून ठेवायची.
1: खरंच सर, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अतिशय महत्वाची आहे तरुण वर्गासाठी, आणि मग या तरुणांना शर्तीशेवटी तुम्ही काय आवाहन कराल?
0: तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये दोन एजन्सी आहेत, एक जिल्हा उद्योग केंद्र आणि आपलं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ. आता तुम्ही ऍप्लिकेशन ऑनलाईन करीत असताना तुम्हाला ती एजन्सी निवडावं लागते आणि ती एजन्सी निवडल्यानंतर तुम्ही DIC किंवा KVIB या एजन्सीकडे निवडायचं आणि तो त्या एजन्सीकडे तो अर्ज निवडल्यानंतर तुम्ही तुमचं काम संपलेलं आहे मग एजन्सीचं काम सुरू होतं, तो प्रस्ताव छाननी करणं, तो प्रस्ताव बँकेला शिफारस करणं किंवा त्याच्यात काही त्रुटी असेल, कमतरता असेल तर तुम्हाला इंटरॅक्ट करून म्हणजे तुम्हाला कॉलिंग करून तुम्हाला तुमच्याकडून ते डॉक्युमेंट मागून घेतले जातात आणि ते डॉक्युमेंट मागून घेतल्यानंतर तुम्ही ते सबमिट करायचे. आणि याच्यामध्ये आव्हान करीत असताना मी आपल्या जिल्ह्यातील ही संपूर्ण योजना जी आहे संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे आणि आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालय कार्यरत आहेत, आपण कुठल्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या कार्यालयाकडे तो अर्ज दाखल करू शकता. आणि मला आव्हान एवढंच करायचं की आपण बेरोजगार आहात म्हणजे बेरोजगार या भविष्यात राहणार नाही, शासनाच्या ह्या योजनेचा लाभ घेऊन आपण या योजनेचा लाभ घेऊन आपण पतपुरवठा घेऊ शकता आणि आपल्या कौशल्याच्या आधारे जो काही व्यवसाय उद्योग असेल व्यवसाय असेल सेवा असतील आपण देऊ शकतो आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपण अर्थार्जन करू शकतो. तर नोकरीच्या पाठीमागे न लावता किंवा नुसत्या शेतीमध्ये अतिरिक्त बोझ म्हणून न राहता आपण कुठला तरी स्वयंरोजगार करणं आवश्यक आहे. शासन तुमच्या बरोबर आहे, बँक तुमच्या सहकार्यासाठी बरोबर आहे, फक्त आपली मानसिकता बदलणं आवश्यक आहे की आपण स्वयंरोजगारी रोजगारी झालं पाहिजे आणि आपण स्वतःचा उद्योग व्यवसाय करून आपल्या परिसरातील तरुण सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या व्यवसायामध्ये त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि आपलं भवितव्य आणि आपल्या गावाचं भवितव्य वाढवण्यासाठी आणि आपली उपजीविका चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपण ह्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपण स्वयंरोजगारी झालं पाहिजे, एवढंच मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे.
1: नक्कीच, खरंच सर तुम्ही ही जी योजना सांगितलीत आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, बेरोजगार तरुणासाठी ही एक संधी आहे आणि या संधीचं सोनं ते आपल्या आव्हानाला साथ देतील, प्रतिसाद देतील आणि या योजनेचा लाभ घेतील अशी एक आपण आशा करूया. आज सर तुम्ही आलात आणि या योजनेची माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: राम राम शेतकरी बंधू.
1: शेतकरी बंधू, यानंतर कृषीवाणी या सदरात गांडूळ खत निर्मितीच्या पद्धती याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये पिकांचे दर्जेदार उत्पादन मिळण्यासह उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो, त्याचा जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतं उपयुक्त मानली जातात आणि सेंद्रिय खतापैकी एक उपयुक्त खत म्हणून गांडूळ खत ओळखले जाते. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनामध्ये गांडूळ खत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळ खताच्या

जमिनीचा पृष्ठभाग सुपीक बनतो. गांडूळ काही बाजाडांची पानं आवडीनं खातात. कुजलेले पदार्थ जमिनीत मिसळण्याची गांडूळ महत्वाची भूमिका करतात. त्यासाठी शेतीमध्ये गांडूळ खतांचा वापर फायदेशीर ठरतो. गांडूळांच्या महत्वाच्या जाती अशा आहेत. गांडूळांच्या 300 पेक्षाही जास्त प्रजाती आहेत. त्यापैकी आयसेनिक फेटिडा, विट्रिलिज इजेनी या जातीचे गांडूळ हे खत निर्मितीसाठी वापरले जातात. गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया साधारणपणे 40 ते 45 दिवसांमध्ये पूर्ण होते. गांडूळ खताचे फायदे असे आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन सुपीक बनते, मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल होतो. गांडूळाच्या बेळामुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. जमिनीतील मातीचा थर वरखाली होतात, त्यामुळे माती उत्तम प्रतीची बनते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते. गांडूळ खतामध्ये ह्यूमसचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे नत्र, स्फुरद, पानास आणि इतर सूक्ष्मद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. रासायनिक खतावरील खर्च कमी होण्यास मदत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्वाचे प्रमाण वाढून जमिनीचे रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत वाढ होते. मातीचा कस टिकून राहतो. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. गांडूळ खताच्या निर्मितीच्या पद्धती अशा आहेत. गांडूळ खत तयार करण्यासाठी ढीग आणि खड्डा या पद्धतीचा अवलंब केला जातो. या दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावली करण्याची आवश्यकता असते, जेणेकरून गांडूळांचे सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण आवश्यक होईल. शेडची लांबी 2 ढिगासाठी साधारणतः 4.25 मीटर तर 4 ढिगासाठी 7.5 मीटर इतकी असावी. शेडवरील निवारा हा दोन्ही बाजूंनी उताराचा असावा. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.5 मीटर तर मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.5 मीटर इतकी ठेवावी. शेडच्या छपरासाठी गवत, नारळाच्या झावळ्या, ज्वारीची ताटं, जाड प्लास्टिक कागद, लोखंडी पत्रे इत्यादीचा वापर करावा. ढीग पद्धतीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांब आणि 0.9 मीटर रुंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या झावळ्या, काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 इंच जाडीचा थर रचावा. या थरावर पुरेसे पाणी शिंपडून तो ओला करावा. त्यावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेण, कंपोस्ट आणि चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढ झालेली गांडूळ हळवारपणे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, गवत, गिरीपुष्प, शिवरी यासारख्या हिरवळीच्या प्राण्यांची पानं, खत, कोंबड्याची विष्ठा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची साधारणतः 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त असू नये. कुजणाऱ्या पदार्थांमध्ये 40 ते 50% पाणी असावे. त्यासाठी ढिगावर पोत्याचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी मारावे. त्यामुळे ओलावा वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते. खड्डा पद्धत. या पद्धतीमध्ये सिमेंटचे खड्डे तयार करून त्यात गांडूळ खत निर्मिती केली जाते. त्यासाठी लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 0.6 मीटर अशा आकारमानाचा खड्डा तयार करावा. खड्ड्यांच्या तळाशी नारळाच्या काथ्या, गवत, भाताचे तूस टाकावे. त्यावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेले शेण, कंपोस्ट खत किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाणी शिंपडून ओले करावेत. त्यावर 100 किलो सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7,000 फुट गांडूळे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा साधारण 60 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर पोत्याचे आच्छादन देऊन ते कायम ओले राहील याकडे लक्ष द्यावे. गांडूळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावा. असे करताना गांडूळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे गांडूळ खताचा झालेला शंकू आकाराचा ढीग करावा. खत तयार झाल्यावर पाण्याचा वापर बंद करावा. त्यामुळे गांडूळे तळाशीजा होऊन बसतात आणि खत वेगळे करणे सोपे होते. ढिगाच्या वरील भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडूळे, त्यांची पिलं आणि अंडकोश

यांना पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा. यानंतर गांडूळ खत वेगळे करणे. खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछाण्यातील पूर्ण गांडूळ खत गांडूळासकट बाहेर काढावे. गांडूळ खत आणि गांडूळ वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री किंवा गोंडपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचे ढीग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडूळ ढिगाच्या तळाशी जातील, त्यामुळे गांडूळ आणि खत वेगळे करणे सोपे होईल. प्रथम ढिगाच्या वरील गांडूळ खत तयार काढून घ्यावी. त्यानंतर 3 ते 4 तासात सर्व गांडूळ पुन्हा खत तयार करण्यासाठी बिछाण्यात किंवा खड्ड्यात सोडावे. अशा पद्धतीने खड्डा किंवा ढेक पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. तयार गांडूळ खत हेक्टरी 5 टन याप्रमाणे दरवर्षी शेतामध्ये वापरावे. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव खुरप्यांचा वापर करू नये, कारण या अवजारांच्या वापरामुळे गांडूळांना इजा होण्याची शक्यता असते. बरे, तर शेतकरी आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.

वांगी पट्टाट दो बाजूला वाघाट्यानी थाट ची केला बेल वांगा त्यो बहुरंग गेला दोडका हाळू हाळू चालला पडवळ निघाल जोडीला आवातन गेल घोसावळ्याला चिंचुरडा मघाळूच आला मुळा फुल तोर गाजराला काकडीन त्या शिनगर केला हिरवा शालू भेंडी बाईला हळद पेंडल्याच्या तोहणाला लोक बोलती कोण कोण आला

भागवताला राजगिरा तांदूळ निघाला चाका चुका पीर घोळीला चंदन पटवा रुसला मनाला नटा मन त्यांजीराला कोण पुसतो तिथ आम्हाला केना येना देऊ लागला कुरुडा जारी रुसला वाला काटा सरोटा आडवा पडला रताळ्याच्या

श्रावण घेवडा मधी भेटाला पटारी घेवड्यान मुक्काम केला चौघारी तर वाटच चुकला काळा घेवडा जाऊन फसला

मंड पडला मैदानाला वराड्यांचा जमाव जमला हळद लाग नवरा नवरीला तपास करावा कोण कोण चुकला आणि हात मारा की त्या दोडक्याला फुलवर कोबी भाजी बाईला सड पातळ त्या कोथिंबीरीला हिरव्या मिरचीन मुरका मारला लग्नाला मग रंगही भरला देवकाराच्या सोहळ्याला देवक नेलं हो देह

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा। सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू। रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं। गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत। कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे। युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली। पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले। 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात

0: अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या, मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या न्यूज ऑन AIR

वेबसाइट न्यूज ऑन एआयआर मोबाइल ऐप वर होईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTRनं अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंढा गेला, पुन्हा ओरडला, राजा।

भ्रष्ट केलं राजा भ्रष्ट केलं हे साजी रांजा जानी पटलाला घेऊन या तातडीनं येसाजी गेला तातडीनं येसाजी गेला बोलला पटलाला निरोप राजाचा म्हणेल राजानी तुम्हाला बोलवलेलाय राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे अरे जाऊन सांग तुझ्या राजाला अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव मी गावचा पाटील आहे पाटलानं करील ते गावानं सण केलं पाहिजे मी नामधारी पाटील नाही वतनाचा पाटील आहे तू नामधारी राजा आहेस म्हणाव आणि ऐकता जेसाजी तसाच परत आला राजानी विचारलं काय

राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा.

दरवाजा प्रवेश करता सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची, मुली वारीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आधी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरेटोप घातलं आणि माँ साहेबांना प्रणाम केला.

महासाहेब कळेल आपणाला सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा

साजरा केला मासाहेबांच्याकडे मान वळली मानेनच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाजाकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाजातून घेऊन येत होते. पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहेत, चेहरा किविलवाणी केला.

0: छेडलीस ज्या भौबलाच्या पाशातीला तू कवटाळलीस हे तुझे हात कलम केले जातील. ए साजी पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि पाटील रांजाला पाठवा. मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील. एसाजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा. अंतर दिशी महाराज उठले गेले.
1: आज काय झालं शिवबाला?
0: मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादोजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते.

थोरले महाराज असते तर नाचले असते मासाहेब। आम्ही गणपतीला जातो, अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना गजानना, राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे। पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?